0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां।

मध्यम लहरी 239 अंश 8.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 28 वैशाख शके 1948 अर्थात 18 मे 2026. सकाळचे 5:55 आणि 43 सेकंद झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो सुप्रभात.

गिरवाणवाणी आज या कार्यक्रमामध्ये समूह स्वरात शारदा स्तोत्र आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात प्रभात वंदन. तुमच्यासोबत मी मधुरा पुजारी. कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांनी गायलेली भूपाळी.

उषा मंगेशकर यांनी गायलेली भूपाळी आपण ऐकली ही रचना मंगेश पाडगावकर यांची होती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांनी गायलेलं भक्तिगीत.

शरद जांभेकर यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर किशोरी अमोणकर यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग.

शैला दातार आणि सहकलाकारांनी गायलेली संत जनाबाईंची रचना आपण ऐकली. प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हिंदी भक्तिगीत.

0: यशवंत देव यांची गीतरचना समूह स्वरात आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदन हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया कृषी वार्ता. आज यामध्ये जमिनीचं संवर्धन ही संकलित माहिती.
1: मंडळी, पीक उत्पादनात जमीन, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश या महत्वाच्या घटकांचा समावेश आहे.

0: यात सर्वात उच्च आणि महत्त्वाचा वाटा असतो तो जमिनीचा. जमीन हा मूळ पाया आहे. जीवसृष्टीची निर्मिती आणि पालनपोषण हे जमिनीद्वारेच होत असतं. म्हणूनच आपल्या कृषी संस्कृतीमध्ये जमिनीला आपण भूमाता, काळी आई अशा पद्धतीनं संबोधन करत असतो. जमीन ही कारखाना नसून एका दाण्यापासून 100 दाणे निर्माण करणारी यंत्रणा आहे. म्हणूनच ती सजीव आहे. तिच्यात कोट्यवधी जीवजीवाणू आपलं आयुष्य जगत असतात आणि पुन्हा पुन्हा त्यांची निर्मिती होत असते. जमीन सजीव आहे हे सत्य उघडकीस आल्यानंतर तिचा सजीव म्हणून सांभाळ करायला हवा. पण तसं होताना आपल्याला दिसून येत नाही. आपण तिला अगोदर हरित क्रांतीच्या नावाखाली रासायनिक खतं आणि औषधं देऊन हैराण केले. त्यामुळे मंडळी, जमीन म्हणजे रासायनिक प्रयोगशाळा अगर रसायनांचा कारखाना नाही हे समजून आपण जमिनीचं भौतिक, जैविक आणि रासायनिक हे तिन्ही गुणधर्म लक्षात घेऊन सर्वात शेवटी रासायनिक या घटकाचा अवलंब करायला हवा. जमिनीत असणारी हवा, पाणी यांचं प्रमाण, जमिनीच्या कणांचा आकार आणि त्यांचं स्वरूप, जलधारणा शक्ती, निचरा शक्ती यावर जमिनीचे भौतिक गुणधर्म निश्चित होतात. ते बदलणं शक्य नसतं. अशा भौतिक जमिनीत कोट्यवधी सूक्ष्मजीव, जंतू, बुरशी, गांडूळ इत्यादी सर्व प्रकारच्या किडी, मुंग्या इत्यादी आपला उदरनिर्वाह करून जमीन सुपीक बनवतात. यालाच जैविक गुणधर्म असं आपण म्हणतो. आणि तिसरा म्हणजे रासायनिक गुणधर्म. मंडळी, जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक हे तिन्ही गुणधर्म चांगले असतील तरच जमीन चांगली प्रतीची उत्पादक बनते. चांगल्या उत्पादक जमिनीचे हे तिन्ही गुणधर्म म्हणजेच आधारस्तंभ आहेत. त्या जमिनीचा सामू, क्षारता आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे साधारणतः सारखंच असतं. या तिन्हीमुळं अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीला होत असते. जमिनीच्या आरोग्याचा सामू, क्षारता आणि सेंद्रिय कर्ब या तीन प्रमुख अशा नाडे आहेत. या नाड्यांच्या तपासणीनंतरच जमीन कशी आहे ते आपल्याला समजून येतं. जमिनीचं सामू साधारण 7 ते 7.5 या दरम्यान असेल तर पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता सहज होते. जमिनीतील क्षारांचं प्रमाण हे मिल मोजपेक्षा कमी असेल तर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य पिकांना सहज घेता येतात. सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचा आत्मा आहे. भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्म टिकवण्याची जबाबदारी ही सेंद्रिय कर्बावर जास्त असते. सेंद्रिय पदार्थ कुजताना ह्यूमस तयार होतो आणि तोच पिकांचं अन्न असतो. चांगल्या उत्पादक जमिनीत 25% हवा, 25% पाणी आणि 45% खनिज तसंच 5% सेंद्रिय पदार्थ असतील तर त्या जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब हे प्रमाणात राहतात असं समजलं जातं. आणि त्यामुळं आपल्याला भरघोस उत्पादन मिळतं. जमीन ही विश्वाची जननी आहे. जीवसृष्टीची पालन पोषण करणारी सजीव भूमाता आहे. तिला आपण विष न देता चांगलंच खाद्य द्यायला हवं. तरच आपल्याला देखील आरोग्य संपन्न असं होण्यासाठी चांगलं खाद्य मिळेल. जमीन ही नैसर्गिक संपत्ती आहे. पैसे फेकून ती मिळत नाही. पुढच्या पिढीच्या शाश्वत जीवनासाठी या भूमातेला आपण शक्तिशाली करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच तिचं योग्य व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात जमिनीचं संवर्धन ही संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता.
2: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
3: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडवून होण्यास मदत होते. पवनमुक्त आसन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते. भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत. छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे. मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे.

0: अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळूवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळूवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकत्र जुळवावेत. हात शरीरालगत ठेवावेत. हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावेत. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हुणवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगद मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुप्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवीत असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा. श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावे. हात जागेवर घ्यावे. पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावे. खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तान पादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव.
2: हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
3: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
4: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा. कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा. त्यांचे संगोपन करा. त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे. आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे. त्याचे उपाय आणि

0: आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाहीये. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाही तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशी पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळं आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळं पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे कारण चारही बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन जर्मनी बेल्जियम नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद
1: श्रोते हो. आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:55 आणि 21 सेकंद झाली आहेत. यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या. एक गाणे ताजे तवाने 7:20 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल 7:40 त्यानंतर गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात मॉर्निंग न्यूज 8:15 आणि मराठी राष्ट्रीय बातम्या 8:30 चिंतन हा चिंतामणी या प्रायोजित कार्यक्रमाची वेळ 8:40 लखलख चंदेरी 8:55 सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमात विसराळू सुधीर वामन कुलकर्णी यांची कथा आपण ऐकू शकाल. सकाळी 9:30 युवकांसाठी विशेष कार्यक्रम. यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीजीएल परीक्षेत यशस्वी झालेल्या सत्यजित पाटील यांच्या तेजा दुर्वे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 10:15 संस्कृत वाणी या कार्यक्रमात गंगा लहरी स्तोत्राविषयी दीपक पांटणकर यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल. उमंग हा प्रायोजित कार्यक्रम 10:30 सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल 11:40 भावधारा

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात इंग्रजीतून संभाषण कौशल्य, सुप्रिया जाधव यांची मुलाखत आणि वाचलेलं छानसं डोह या पुस्तकाविषयी चित्रा आव्हाड यांचं मनोगत आपल्याला ऐकता येईल. 1 वाजता हिंदी बातम्या, 1:05 गीत बहार, 1:30 मराठीतील राष्ट्रीय बातम्या, बीड जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा, ऐसे अक्षरे रसिके हा कार्यक्रम 1:55, दुपारी 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, 2:15 दोपहर समाचार, नादब्रह्म या कार्यक्रमात 2:30 सिप्ते हसन यांचं

संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, युववाणी 5:30 यामध्ये रील्स वर्सेस रियालिटी हा कार्यक्रम, 6 वाजता हिंदीतल्या बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात धनगरी ओव्या आपण ऐकू शकाल, 6:20 संस्कृत मधल्या बातम्या। कार्यक्रमांची रूपरेषा 6:35 सांगितली जाईल। संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू। वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात महाडीबीटी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची मुलाखत। रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, पॉप संगीत 8:15

0: वाजून 30 मिनिटांनी यामध्ये रील्स वर्सेस रियालिटी हा कार्यक्रम, 6 वाजता हिंदीतल्या बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात धनगरी ओव्या आपण ऐकू शकाल, 6:20 संस्कृत मधल्या बातम्या, कार्यक्रमांची रूपरेषा 6:35 सांगितली जाईल, संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू, वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15, 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात महाडीबीटी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची मुलाखत, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, पॉप संगीत 8:15, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक्स, रात्री 10 वाजता आपकी पसंद आणि 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात काशीनाथ बोडस यांचं गायन राग यमन आम्ही प्रसारित करू. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज दिनांक 18 मे 2026, सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार. स्वामी विवेकानंद म्हणत, सदा चांगली कामं करत चला, सदैव पवित्र विचार बाळगत चला, हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
1: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 9555551300.
1: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
2: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड, तिखट खार, चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणचाचा तयार मसाला।
2: संस्कृत वाणी, संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका। दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239° 8 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
3: श्रोतेहो, आज सकाळी 10:15 संस्कृतवाणी या कार्यक्रमात पतित पावनी तू गंगा अर्थात गंगा लहरी स्तोत्राविषयी दीपक पाटणकर यांनी सांगितलेली माहिती आपल्याला ऐकता येईल।
4: श्रोतेहो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत। आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग 3। तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
3: श्रोतेहो, अमृत कलश हा कार्यक्रम दर मंगळवारी सकाळी

0: सकाळी 9:10
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवल्यास करायच्या उपाययोजना। घट्ट कपडे सैल करावेत, रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं, थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं, रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी, तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं, जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ।

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू, पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या

0: अशा कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहित आहे अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजीराजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजीराजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर

0: आपल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धुंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धुंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसाथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचं 7:21 झाली आहेत. एक गाणी ताजे तवाने.

मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना आणि स्वर मंजिरी जोशी यांचा होता. आणि याबरोबरच एक गाणी ताजे तवाने हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत.
2: अच्छा.
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे. इम्पर्सोनेशन आहे.
2: अच्छा.
1: डाटा थेफ्ट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नावाने ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, युपीआय फ्रॉड आहे, क्यू आर कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
2: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे. आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाऊनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तांबू लागला असेल, तर असे वेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर

0: केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगळे फोन तुम्ही जेव्हा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाऊनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाऊनलोड करेल, कुठली लिंक डाऊनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेचे ऍप सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत ते सगळे सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये एस एम एस येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, एस एम एस टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला एस एम एस जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते अकाउंट पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या यूपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतं. पीडीएफ फाईल असेल जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये. समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही यूपीआय पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो, तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत, तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करू लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर,
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयजड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग तेव्हा पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
1: अच्छा,
0: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये, काही गरज नाही.
1: गरज नाही, आपण तसेच ठेवले
0: पैसे पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील, परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाही आहेत.
1: अच्छा
0: ही जर तुम्ही सायबर वन 9 3 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर

0: ना कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्री व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही,
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही, त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाही आहे. तर तुम्ही तात्काळ 193 जो होती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193.0 ची जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेट पड्डी देऊन टाकता कारण का ती गेलेली म्हणते ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. तर तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतो आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा,
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा,
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून कारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: सकाळचे 7:40 झाली आहेत. श्वास हेल्थकेअरचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, स्थूलपणा असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे बऱ्याच जणांना माहिती असतं. बऱ्याच जणांचं वाढलेलं वजन असतं आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात. अशांना श्वसनासंदर्भात काय तक्रारी होतात का आणि असे पेशंट तुमच्याकडे असतात का?
4: खरं तर वेगवेगळे आजार आपण जे म्हणतो, मधुमेह, हृदय विकार किंवा संधिवात, दमा, सीओपीडी, आयएलडी, आजारांची मोठी यादी आहे. पण या यादीमध्ये स्थूलपणा किंवा लठ्ठपणा याला कधी आजार म्हणत नाही. पण ज्यांचं वजन वाढले ना, त्यांनी लक्षात ठेवा हा एक आजार आहे आणि हा आजार आपल्या सोबत अनेकांना घेऊन येतो. म्हणजे आता जे आजार सांगितले ते स्थूलपणा बरोबर येतात. तर आमच्याकडचा एक रुग्ण ज्याचं वजन 126 किलो होत आणि तसा वयाने तरुण 42 वर्ष वयाचा हा ग्रस्त उद्योजक आणि श्वसनाच्या तक्रारी अर्थातच घेऊन आला होता. दम लागत होता, धाप लागत होती, अधूनमधून थोडा खोकला होता. पण यांची मूळ तक्रार जी होती ती म्हणजे घोरण्याची, म्हणजे त्यांच्या सौ बेजार झाल्या होत्या. अर्थात पण जेव्हा लक्षात आलं आमच्या की ते घोरणं खूप मोठं होतं आणि मग अर्थातच त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि तपासण्या करताना लक्षात आलं की BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा खूप वाढला होता, ज्यामध्ये वजन आणि उंचीचा विचार केला जातो. त्यांच्या पोटाचा घेर जो बेंबीच्या ठिकाणी घ्यायला लागतो तो 40 इंचापेक्षा खरं तर कमी पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये तो जवळपास 61 इंच, म्हणजे 5 फुटाचा टेप पुरला नाही. आणि मग अशा रुग्णाच्या सर्व चाचण्या केल्या, त्यामध्ये लक्षात आलं की त्यांना मधुमेह सुद्धा होता.
3: अच्छा.
4: खरं तर आजपर्यंत त्यांना मधुमेह लक्षात आला नव्हता. याला आम्ही डायबेटिस म्हणतो. ओबेसिटी प्लस डायबेटिस म्हणजे डायबेटिस.
3: ओके. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73850 63934, 73850 63934, 7385063934. सर, तुम्ही सांगताय स्थूल व्यक्ती आणि त्यात डायबेटीस झालेली.
4: तर अशा व्यक्तीला जेव्हा घोरण्याचा विकार असतो तेव्हा काय होतं की अशा व्यक्ती जेव्हा अंतरुणात जातात किंवा झोपतात तेव्हा त्यांच्या श्वासनलिका ज्या असतात वरच्या, म्हणजे जिभेच्या नंतर असणारी श्वासनलिका, त्यावर भार पडतो जिभेचा किंवा तिथल्या स्नायूंचा, त्याही पेक्षा चरबीचा, आणि ती चपटी होते. आणि आपण लहानपणी एखादं झाडाचं पान घेऊन आम्ही पिपाणी करायचो, दाबल्यानंतर ती पिपाणीसारखा आवाज येतो, तशी पिपाणी तयार होते आणि घोरण्याचा आवाज सुरू होतो. अशा रुग्णाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही सांगतो, वजन कमी करायला सांगतो आणि अर्थात श्वासनलिका रुंद करण्यासाठीची औषधं देतो. यांनी फरक नाही पडला तर बायपॅप नावाचं मशीन रात्री लावावं लागतं.

0: जेणेकरून रात्रीचा श्वास हा मोकळा होतो, ऑक्सिजन पुरेसा जातो. या सगळ्या गोष्टी माग स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो. स्लीप स्टडी मध्ये मेंदूला पुरणारा किंवा पुरवला जाणारा ऑक्सिजन, हृदयाचा वेग किती कमी जास्त होतो, ह्या सगळ्या चाचण्या स्लीप स्टडीवरून केल्या जातात. आणि स्लीप स्टडीवरून कळतं की घोरणं हे वाईट आहे की ठीक आहे. मग हे घोरणं वाईट असेल तर उपचार लवकर द्यावे लागतात. आणि आम्ही आहारातला बदल सांगतो. कौतुकाची गोष्ट म्हणजे या रुग्णाचा अगदी 15 दिवसात पोटाचा घेर हा जवळपास 61 इंचाचा 54 इंच केवळ 15 दिवसात, जे अगदी आपल्याला अविश्वसनीय म्हणता येईल. आणि जेवणामध्ये सॅलड घ्यायला पाहिजेत, पालेभाज्या घ्यायला पाहिजेत, शुगर कंट्रोल करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर घोरण्यावर आपण मात करू शकतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियावर आपण अगदी यशस्वीपणे मात करू शकतो.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गाणी मनातली.

0: सुधीर मोघे यांची गीतरचना श्रीधर फडके यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली.
1: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 955-955-3100.
1: खेळ अभ्यास सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
2: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.

0: श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

दीपक नारायणगावकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत मिलिंद जगताप यांचं होतं. आणि याबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 8 वाजतात. सुरुवातीला

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3 टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे, असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल, असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि

इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापरात सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शाह आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्त घोषित झाल्यानंतर शाह यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027च्या जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माथी प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026 आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला 1ही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल

0: प्रांजक्ला प्रधान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी मधुरा पुजारी. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणि। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: मागल्या खेपेला मी हे सांगितलं की बँकेमध्ये तुमच्या खात्यावरील पैसे संपले, तुम्ही बँकरप्ट झालात की त्या ठिकाणी तुम्हाला बसायला सुद्धा देत नाहीत। त्याप्रमाणे एकदा का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुण्याईच्या नावानं बँकरप्ट झालात की जीवनामध्ये कुत्रसुद्धा विचारत नाही। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सतत पुण्य संपादन करत राहिलं पाहिजे। पुण्य संपादन करताना मिळेल त्या मार्गानं ते मिळवलं पाहिजे। पुण्य कमावण्याची संधी आपण साधली पाहिजे, कारण पुण्य ही अशी गोष्ट आहे की ते आपल्याला आपल्या जीवनात सतत उपयोगी पडत असतं। इतकंच नव्हे तर आपल्या पुढील पिढ्यांनाही ते उपयोगी पडतं। पुण्य संपादन करण्याकरता आपल्याजवळ पैसा पाहिजे असं नाही, त्याचप्रमाणे आपल्याजवळ सत्ता पाहिजे किंवा अधिकार पाहिजे असंही नाही। पुण्य संपादन करण्याचे सोपे मार्ग जीवनविद्येनं आपल्याला सांगितलेले आहेत, त्यापैकी नामस्मरण करणं हा जो मार्ग आहे हा मार्ग संतांनीही सांगितलेला आहे। हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे। नामस्मरण करणं हा अगणित पुण्य संपादन करण्याचा मार्ग आहे। आता हे नामस्मरण कधी करायचं, ते कुठे करायचं, केव्हा करायचं, कोणी करायचं, याचंही उत्तर संतांनी दिलेलं आहे। ते म्हणतात, असाल तेथे नामाचे चिंतन याहुनी आणिक साधन नाही। ते म्हणतात की तुम्ही जिथं असाल तिथं नामस्मरण करा, तुम्ही तिथे ज्या वेळेला असाल त्यावेळेला नामस्मरण करा, तुम्ही अगदी कोणीही असा तुम्ही नामस्मरण करा। तुम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, पंथाचे, वंशाचे तुम्ही कोणी असा नामस्मरण करा। नामस्मरण करण्याला कसलंही स्थळ, काळ, वेळ, जात, धर्म, वंश

पंथ वगैरे कसलंही बंधन नाही. कसलंच बंधन नामस्मरण करण्याला नाही, आणि तरीही लोक नामस्मरण करत नाहीत. काय गंमत आहे बघा, या नामस्मरण करण्यानं आपल्याला पुण्य किती मिळतं? अगणित. आणि हे कोण सांगतात? ज्ञानेश्वर महाराज. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? ते सांगतात की नामस्मरण केल्यानं आपल्याला अगणित पुण्याची प्राप्ती होते. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणि सगळे संतही तेच सांगतात, तरीही लोक नामस्मरण करत नाहीत. ज्ञानेश्वर माऊलीने ज्या हरिपाठात नामस्मरणानं अगणित पुण्य मिळतं हे सांगितलेलं आहे, त्याच हरिपाठात हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण ही सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की वाचेने नाम घ्यायला इतकं सोपं असून सुद्धा नाम घेणारे म्हणजे हरिनाम घेणारे दुर्लभ आहेत. हरिनाम घेणारे दुर्लभ आहेत. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ परी सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. वास्तविक नाम घेणं किती सुलभ आहे. जीभ उचलायची, टाळ्याला लावायची, विठ्ठल म्हणायचं, किती सोपं आहे. तरी पण नाम घेणं ही गोष्ट दुर्लभ झालेली आहे. कारण का? तर त्याचं कारण असं आहे की नाम घेणं ही गोष्ट जरी सुलभ असली, ती सहज असली, त्यामध्ये ना कष्ट ना खर्च असं जरी असलं, तरी नाम मुखामध्ये येणं ही साधी सोपी गोष्ट नाही, कारण त्यालाही पुण्य लागतं. या संदर्भात एके ठिकाणी एकनाथ महाराजांनी काय म्हटले पहा. ते असं म्हणतात, असेल जन्मोजन्मीची पुण्य सामुग्री, तरीच येईल जिव्हाग्री नाम श्रीहरीचे. म्हणजे नाम मुखात यायला आपल्या ठिकाणी जन्मोजन्मीची पुण्यही लागते, हे इतर संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे, आणि ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून वाटेल त्यानं उठावं आणि नाम घ्यावं, इतकं ते सोपं नाही. अहो नाम घ्या म्हणून तुकाराम महाराज कंठरवानं सांगत होते, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम सतत घेत राहा. तुकाराम महाराज म्हणतात की मी हाकारून सांगतोय, पण लोक ऐकत नाहीत म्हणतात. तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल नसेल, पण ती गोष्ट मी पुन्हा सांगतो. सर्वांनाच ती गोष्ट माहिती आहे असं नाही. काही जण असं म्हणतील की ती गोष्ट पुन्हा का सांगितली. काय असतं की सर्वांनाच काही माहिती असतं असं नाही, आणि ज्यांना माहीत आहे त्यांना रिपिटिशन, आणि रिपिटिशन झालेलं काय वाईट. रिपिटिशन इज वर्ड ऑर सेन्स इज नो फॉल्ट हियर. ऑन द कॉन्ट्ररी रिपिटेशन इज नेसेसरी, असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे. मी हे का सांगतोय की ते जे नाम आहे ते नाम घेणं दुर्लभ किती झालेलं आहे. पुन्हा पुन्हा पुन्हा सांगूनही लोक नाम घेत नाहीत, आणि हे कोण सांगताय? हे तुकाराम महाराज सांगतात, श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात. आता तुकाराम महाराज केवढे मोठे आणि रामदास स्वामी हे केवढे मोठे. एवढी मोठी माणसं नाम घ्या म्हणून सांगतात, तरी सुद्धा त्यांचा अनुभव काहीतरी वेगळाच असतो. तेव्हा ती जी गोष्ट आहे ती गोष्ट फार सुंदर आहे. एकदा काय झालं की इंद्रायणी नदीच्या एका काठावर समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांना घेऊन आले होते, आणि दुसऱ्या म्हणजे त्या नदीच्या पलीकडच्या काठावर तुकाराम महाराज आपल्याबरोबर काही टाळकरी घेऊन आलेले होते, आणि सहजच त्या दोघांची एकमेकांकडे नजर गेली. आता एकमेकांकडे नजर गेल्यावर आपण एकमेकाला काय विचारतो? आता तुम्ही एकमेकांना वाटेत भेटलात, तुम्ही काय विचारता? काय कसं काय ठीक आहे ना? असं विचारल्यावर काही लोक जे विक्षिप्त असतात ते काय म्हणतात? तुम्हाला कोणी सांगितलं मला काय झालं होतं म्हणून? आमचे एक सोयरे गोव्याला होते, त्यांना जर का कोणी विचारलं काय कसं काय तुमची प्रकृती ठीक आहे ना, म्हणायचे
माझ्या

0: सुकृतीला काय झालं होतं हे तुला कोणी सांगितलं? तेव्हा त्याचा हा असा स्वभाव पाहून त्याला काही लोक टाळायचे, त्याला ते कळायचं. आपल्याला टाळतो हे पाहून काय रे मला टाळून चाललास असंही विचारायचा. तेव्हा अशी काही विक्षिप्त माणसं जर सोडली तर सर्वसामान्यपणे आपण एकमेकांना काय विचारतो, काय कसं काय बरं आहे ना, बायको मुलं कशी आहेत असं आपण विचारतो आणि मग आपण पुढे जातो. म्हणजे एकमेकांना अशा प्रकारे विचारण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आमच्या गोव्याकडे जे लोक आहेत ना ते एकमेकांना भेटल्यानंतर वेगळंच विचारतात. आज तुमच्या घरी नुसते किते असं विचारतात. नुसते म्हणजे बाजार, ज्याला आपण फिश म्हणतो मासे म्हणतो ते यांच्या डोळ्यासमोर असतं. देवाचा पहिला अवतार म्हणजे मत्स्यावतार. हे जे गौड सारस्वत लोक आहेत ना ते मत्स्यावताराची नेहमी पूजा करतात असं मी गमतीनं म्हणतो. त्यांचं स्मरण नेहमी मत्स्यावताराचं. तेव्हा रस्त्यात भेटल्यानंतर पहिला प्रश्न काय, तर आज फिश काय, आज नुसते किते, आणि तो आयटीच सांगणार की आज आमच्याकडे हे, हा सांगणार आमच्याकडे ते. मग चालले दोघे जण, एक या बाजूनं दुसरा त्या बाजूनं. पण संत एकमेकांना भेटल्यानंतर काय एकमेकांना नुसतं किते म्हणून विचारणार की हवा पाणी काय किंवा काय प्रकृती विचारणार? मी हे का सांगतो आहे की समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज एकमेकांना भेटल्यावर ते करत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी एकमेकांना विचारलं, दोघांची यावर प्रतिक्रिया काय? तर आम्ही एवढा नामस्मरणाचा प्रचार करतो आहे, नाम घ्या म्हणून लोकांना सांगतो आहे, पण लोक नाम घ्यायला तयार नाहीत. आणि म्हणूनच माऊली आपल्याला सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ परी सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 युवकांसाठी विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात. यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीजीएल परीक्षेत यशस्वी झालेल्या सत्यजित पाटील यांच्या तेजा दुर्वे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आम्ही प्रसारित करणार आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

0: भूल भुलैया 3 या चित्रपटासाठी सोनू निगम आणि सहकलाकारांनी गायलेली समीर यांची गीतरचना आपण ऐकली.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
3: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्

0: होतो आपण. कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्तरंगांचं सप्तसुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

विशाल मिश्रा, रूपकुमार राठोड आणि सहकलाकारांनी गायलेलं बॉर्डर टू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर आपण ऐकणार आहात कार्यक्रम साहित्य सौरभ.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मधुराचा नमस्कार. मंडळी, तुम्हाला आपल्या मराठी नाटकांमधला विसरणारा गोकुळ आठवतोय का? आपण सगळं विसरतो म्हणून आपल्या उपरण्याला गाठी मारणारा हा गोकुळ गाठ कशासाठी बांधली हेही विसरून जायचा. किंवा आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेला विसराळू विनू हा धडासुद्धा अनेकांना आठवत असेल. मेथी पेरली आहे असं वाटून रोज पाणी घालणारा पण मेथ्याच पेरायचा विसरलेला हा विनू. काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करणारा पण विसराळूपणामुळं पूर्णत्वाला न जाणाऱ्या गोष्टी या धड्यामध्ये आपण वाचल्या होत्या. विसरभोळेपणा, विसराळूपणा यातून होणाऱ्या गमती जमती, कधी कधी होणारी फजिती, हे सगळं आपल्यापैकी अनेकांनी वेळोवेळी अनुभवलं असेल. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. सुधीर वामन कुलकर्णी यांची ही गोष्ट आहे विसराळूपणा. एखाद्या माणसावर आपण जबाबदारी देतो पण विसरभोळेपणा हा जर त्या माणसामध्ये असेल तर काय घडू शकतं, त्यांना मनस्तापही होऊ शकतो, हे सगळं सांगणारी ही कथा विसराळू.

रघुनाथ माझा जवळचा मित्र, निरागस, भाबडा, काहीसा धांदरट आणि त्याच्या गळ्यात शोभून दिसणारा अतिलोभसवाणा अलंकार म्हणजे त्याचा विसराळूपणा. आम्हा मित्रांमध्ये त्याच्याबद्दल चर्चा चालायची ती प्रामुख्याने याच त्याच्या स्पेशालिटीची. बाकी एरवी स्वभावाने अतिशय प्रामाणिक, कामसू, इतरांच्या उपयोगी पडणारा, आत एक बाहेर एक असे कधीच नाही, प्रेमळ, सतत हसरा चेहरा, पण महत्त्वाची आणि मोक्याची आठवण ऐनवेळी हमखास विसरणारा. जेव्हा कधी आम्ही त्याच्यावर वैतागून संतापून जायचो तेव्हा विसराळूपणाचे अदृश्य चिलखत घालून, खरे तर त्याच्या अंगावर कायमच ते होतं चढलेलं, आमचे सगळे मनसुबे, योजना डावपेच उधळून लावून तो आम्हाला

ला सांकेतिक अर्थाने उचलून आपटायचा. कुठून याला सुधारायच्या नादाला लागलो त्याला चांगले तिंबून काढू असा निर्धार करून त्याच्यावर तुटून पडणारे आम्ही हाताश होऊन शरणागती पत्करायचो. कारण एखादी अत्यंत महत्वाची गोष्ट तो अक्षरशः खरोखरच विसरून गेलेला आहे हे गरीब चेहरा करून तो सांगू लागल्यावर कसे धारेवर धरणार ते आम्ही त्याला. कधी कधी मात्र त्याचा हा विसरभोळेपणा हा त्याचा भिलंदरपणा आहे की काय असा संशय यायचा. हा डांबीस प्राणी गरिबाचा आव आणून आम्हा सगळ्यांना गंडवतोय काय असा बऱ्याच वेळा प्रश्न पडे. तो आपल्याला येडा बनवतोय, विसरभोळेपणाचं नाटक करून आपल्याला शेंडी लावतोय अशी दाट शंका अनेक वेळा यायची. पण मग त्याचा तो भावडा निरागस चेहरा, तो प्रामाणिक युक्तिवाद, स्वतःच्या विसरभोळेपणावर त्याचा स्वतःचाच दिसून येणारा सात्विक संताप, त्यानं स्वतःची आमच्यासमोर केलेली निर्भत्सना, पुन्हा पुन्हा गायावाया करणं, माफी मागणं, हे सगळं बघून आम्ही विरघळायचो. बरं, आम्हा उरलेल्या तीन टग्यांमध्ये पडेल ते काम बिनबोबाट करणारा, सांग काम्या सरळ मार्गी, स्वतःची अक्कल न चालवणारा, नम्र अबोल, स्वतःचं वेगळं असं मत किंवा आग्रह कधीच नसणारा, हा आम्हा चौघांच्या टोळक्यात एकटा रघुनाथ होता. त्याला दूर लटून आम्हालाच परवडलं नसतं. येऊन जाऊन त्याच्या विसरभोळेपणाचा रोजच्या व्यवहारात कधी कधी वैताग यायचा इतकंच. दोन चार दिवसात मामला थंड व्हायचा. आम्ही चौघे मित्र एखाद्या हॉटेलात महिन्यातून एकदा पार्टी करायचो, तेवढा चेंज, रोटेशननुसार प्रत्येकानं बिल भागवायचं सगळ्यांचं. पार्टी ठरल्यावर रघुनाथ त्याच्या स्वभावानुसार ती देणाऱ्याच्या प्रत्येक सूचनेची, कामाची, जबाबदारीची प्रामाणिकपणानं अंमलबजावणी करायचा. हॉटेल बुक करणे, दिवस वेळ ठरवणे, सगळ्यांच्या आधी इतरांच्या स्वागताला गेटवर उभे राहणे, मेनू ठरवणे, सगळं. एकदा अर्थातच रघुनाथचा पार्टी देण्याचा नंबर आला. आम्ही हा प्राणी विसरतोय का काय या धास्तीने त्याला दिवस, संध्याकाळची नेमकी वेळ, हॉटेल हे सगळं पुन्हा पुन्हा पढवून ठेवायचं. रघुनाथ लक्षात आहे ना, दिनांक 15 रविवार, हॉटेल मयूर. अरे यार नाही विसरणार मी, डोंट वरी. हे डोंट वरीचं शिपूट त्याच्या प्रत्येक वाक्याला चिकटलेलं असायचं. आम्हाला वरी करणंच भाग आहे बाबा, तुझा तेजस्वी इतिहास आम्हाला छान माहीत आहे. काय भावानो टिंगल करताय, ठेवतोय लक्षात मी, डोंट वरी. आम्ही तिघे प्रत्येकी रोज तुला मेसेज करणार आहोत, रोज. त्याचं मॅटर आत्ता सांगून ठेवतो. आम्ही तिघांनी एकत्र बसून ते फायनल केलं आहे, ऐक. अरे दोस्तानो काय गरज आहे त्याची, मी नाही विसरणार. ऐक, हिज हायनेस विसरोत्तम राजाधिराज भावडेश खन्ना विसरुता बच्चन रघुनाथराव, आपण आम्हा दिनांक 15 रविवार या दिवशी हॉटेल मयूरमध्ये रात्री भोजन देणार आहात. आजपासून 8 दिवस राहिले, आपण कृपया तो दिवस, तो दिनांक, ती वेळ, ते हॉटेल विसरू नये. तिथे का जायचे हे विसरू नये, ही नम्र विनंती. काही घोळ घातल्यास आम्ही तिघे मिळून आपणास अवश्य बदडणार आहोत, हे सुद्धा विसरू नये. मी जा व्हावे, मेहरबानास जाहीर व्हावे, आपले कृपाभिलाषी गणेश मयुरेश हेरंब. विघ्नहर्त्या गणेशाची नावे योगायोगाने मिरवणारे आम्ही तिघे या संभाव्य विघ्नकर्त्याला रघुनाथला त्या दिवसापासून रोज फोनमधून हा मजकूर असलेला मेसेज न चुकता पाठवित राहिलो. फक्त त्यात उलटून गेलेला दिवस कमी करायचा बदल तेवढा करीत राहिलो. 7 दिवस, 6 दिवस असं. शेवटी तो आल्हाददायक दिवस उगवला, दिनांक 15. रघुनाथकडून पार्टी मिळणार म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय, असं आम्ही आपसात बोलत राहिलो. या संदर्भात ती खायचीच गोष्ट असली तरी मेहरबान रघुनाथराव न विसरता, काहीही गोंधळ न करता, बरोबर वेळेवर हॉटेलमध्ये येणार, आमचं तोंड पसरून स्वागत करणार आणि आम्हा इतर तिघांसारखेच उत्तम जेवण देणार, काय 550 रुपये कमी जास्त. ही भावनेला हात घालणारी हृदयस्पर्शी घटना होऊ घातली होती की नाही. आम्ही तिघे वेळेच्या 1/4 तास आधीच हॉटेल मयूरवर पोचलो. रघुनाथची धडधडत्या अंतःकरणानं वाट पाहू लागलो. येते की नाही हे विचार ही धागधूग वाटत होती ना. आणि महान आश्चर्य, मी तर चक्कर येऊन खाली पडू लागलो, कारण आला रघुनाथ. घोड्यावरून वाजत गाजत येणाऱ्या नवरदेवाला ज्या आतुर नजरेनं, व्याकुळ नजरेनं, प्रेमळ नजरेनं नवरी पाहिल, त्या नजरेनं आम्ही रघुनाथकडे पाहू लागलो. तिघांनी एकदम त्याला मिठी मारून श्वासच कोंडला त्याचा. आलास तू रघुनाथ, हाय का भावानो, तुमच्यासोबत उभा आहे यार, एवढं कावरं बावरं का होत आहे, एवढा विसरबोळा आहे का काय मी.
हे त्याचं शेवटचं वाक्य हवं.

पसरलं आणि आभाळातून उडणारे चार पाच कावळे तडफडत जमिनीवर येऊन पडले. परिसरातील लाईट बक्कन चार पाच मिनिटे निघून गेले. रस्त्याकडेनं चालणारे दोन चार माणसं गटारात जाऊन पडली. आम्ही हॉटेलात शिरलो, रितसर जेवण झालं. रघुनाथ बिल द्यायला काउंटरवर गेल्यावर हिमालयाचं गौरीशंकर पायाखाली आल्याचा आम्हा तिघांना भास झाला. आम्ही एकमेकांना टाळ्या दिल्या. रघुनाथला ठोकून ठोकून वळणावर आणता येतं या समाधानात आम्ही पुढील काही दिवस हवेत तरंगत होतो. 10-15 दिवस गेले. एका म्युझिक कॉन्सर्टचे फ्लेक्स मोठे मोठे बोर्ड गावभर लागले. चौघेही संगीतप्रेमी. त्या कॉन्सर्टला जायचं ठरलं. म्युझिक कॉन्सर्टचा आयोजक रघुनाथचा दूरचा नातेवाईक निघाला. तिकिटे खरेदी करण्याचे, उत्तम रांग आणि खुर्च्या पकडण्याचं नियोजन रघुनाथनं उत्साहानं स्वतःकडे घेतलं. त्याला हे काम देऊन आम्ही केवढा मूर्खपणा करत होतो हे आम्हाला पुढं कळणार होतं. नातलगाला कन्व्हिन्स करून चांगल्या सीट्स रघुनाथ बळकावेल ही आमची भाबडी आशा. कॉन्सर्टला सुमारे 3 आठवडे अवकाश होता. रघुनाथनं त्याचं डोंट वरी हे प्रसिद्ध वाक्य आमच्या तोंडावर फेकून आम्हाला गप्प केलं होतं. पुढच्या 2-3 दिवसात मेहुण्याचं लग्न ठरल्यामुळं हा बहादूर मुंबईला काही दिवसाकरता जावं लागणार म्हणून निघून गेला. आमच्यात एकाला त्याचा फोन आला. तिकिटाची चिंता करू नका, मी येतोय, हो जायगा, डोंट वरी, असाही त्याचा आश्वासक संदेश आला. आम्ही विसंबून राहिलो. हा प्राणी तिकिटांचे नियोजन करणार, वेळेत मुंबईहून येणार, आम्हाला थिएटरमध्ये येण्याचा फोन करणार आणि प्रसन्न मुद्रेने थिएटरच्या प्रांगणात आमच्या स्वागतासाठी उभा राहणार, अशा अपेक्षांची कबुतरे आम्ही आकाशात उडवत राहिलो. कॉन्सर्टचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसे आमचे धाबे दणाणू लागले, चिंता वाढू लागली. रघुनाथला केलेले फोन स्विच ऑफ लागू लागले. आमच्या हातापायातलं अवसान गळायला लागलं. मोठ्या मुश्किलीने एकदा त्याचा मेसेज आला, दोस्तानो लग्नाच्या गडबडीत आहे, पण डोंट वरी, येतो बरोबर, नातेवाईकाला बोलून ठेवतो. कॉन्सर्ट उद्यावर आली. रघ्याचा पत्ता नाही, त्याचे सगळे घरदारच मुंबईला गेलेलं. घरी जाऊन काय करणार होतो आम्ही त्याच्या. तिकिटाचे प्रत्येकी 700 रुपये त्याला देऊन बसलेलो. नातेवाईकाचा फोन नंबर आम्ही मागितला नाही, रघ्यानं दिला नाही. युद्धभूमीवर आघाडीवर राहणाऱ्या महान वीराच्या तलवारीला आम्ही कशाची धार लावून देणार होतो. कॉन्सर्टचा दिवस उगवला. आम्ही तिघे थिएटरवर गेलो. मिळतील ती तिकीटं पदरात पाडून घेतली, कॉन्सर्ट पाहिली, ऐकली, घरी परतलो. सरफडणे या क्रियेशी आम्हा तिघांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं तिथून पुढं 2-3 दिवस निर्माण झालं. कॉन्सर्ट होऊन गेल्यावर तिसऱ्या दिवशी रघुनाथ हे नाव धारण करणारा हा विघ्नकर्ता आम्हा नावाचेच फक्त विघ्न हरता असणाऱ्यांच्या म्हणजे माझ्या घराच्या दारात प्रकट झाला. गणेशा, सॉरी यार, या लग्नाच्या गोंधळात यायला उशीर झाला, पण डोंट वरी, करू तिकिटाची जुळणी, मै हो ना, पाहुण्याला फोन करतो, टेन्शन नाही पाहिजे. मी शांतपणे रघुनाथच्या जवळ गेलो. काहीही न बोलता प्रेमानं त्याला आलिंगन दिलं. एवढ्या जोरात आवडलं की उंदरासारखं चिरकलं ते. मित्रा रघुनाथा, तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करायला माझ्याकडं शब्द नाहीत रे. कॉन्सर्ट होऊन गेली बाळा, आता कसली तिकीटं काढतोस? कॉन्सर्टची तारीखसुद्धा तू विसरून गेलास. आम्ही तिकिटाचे पैसे तुला दिलेत हे विसरलास. आम्ही आतुरतेने तुझी वाट पाहत राहिलो हे विसरलास. आम्ही पुन्हा पैसे घालून तिकिटं विकत घेतली आणि कॉन्सर्ट पाहिली. शेवटी शेवटी निदान तुझ्या नातेवाईकाचा फोन नंबर तरी दे, हे तू फोन उचलल्यानंतर ना सांगणार. आम्ही एक अगत्याची सूचना तुला देतो जुन्या मित्रा, मयूर आणि हेरंब आत्ताच आलेले आहेत, आतच आहेत. तुझाच विषय काढून बसलो होतो. आपण आता लगेच गावाबाहेर फिरायला जाणार आहोत. तिथे आम्ही तुला अत्यंत मैत्रीच्या भावनेतून 2-4 रट्टे देणार आहोत. आमच्याविषयीचा तुझा प्रेमभाव आम्हाला माहीत आहे. तू मोठ्या ममतेने प्रेमाने आमचा मार खाणार ही आम्हाला खात्री आहे. येताना आमच्या खर्चाने आपण सारे तुझ्या आवडीची पावभाजी खाऊ. हां, यात

विसराळू सुधीर वामन कुलकर्णी यांची कथा आपण ऐकली. श्रोतेहो, विनोदाचा भाग आपण सोडून देऊ, पण विसराळूपणा हा गुणसुद्धा आहे. काही गोष्टी जर आपण विसरल्या, कटू आठवण

विसरल्या, कटू घटना विसरल्या, तर आपण आनंदी होऊ शकतो. काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं आपणच ठरवायला हवं. आपण हाच प्रयत्न करूया, कटू गोष्टी दूर लोटूया, विसरून जाऊया, आनंदी राहूया. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब कमाल.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: बदला बदला सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सकाळचे 9:30 झाली आहेत.
2: प्रसारित करीत आहोत युवकांसाठीचा विशेष कार्यक्रम. युवक मित्र मैत्रिणींनो, हा विशेष कार्यक्रम तर आपण ऐकणार आहोतच,

0: हे एनर्जेटिक सॉन्ग तर आपण ऐकलंच. आता विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूया. यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत यशस्वी झालेले सत्यजित पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: जेव्हा तुम्ही अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर लगेचच खासगी कंपनीमध्ये जॉब सुरू केला?
2: येस, जुलैमध्ये लगेच.
1: बरोबर, मग तो जॉब किती काळ केला?
2: 2 वर्ष केला मी तो जॉब.
1: बर, त्यानंतर मग स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली?
2: येस, त्यानंतर 2022 मी जॉब सोडला आणि त्यानंतर मग स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली 2022 नोव्हेंबर पासून.
1: बरोबर, मग जेव्हा नोकरी बंद केली आणि परीक्षेचा अभ्यास सुरू केला मग तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? तुम्ही स्वतः कसं ठरवलं होतं की आता इथून पुढचं नियोजन मी कसं करणार आहे? आर्थिक नियोजन खूप महत्वाचं असतं आणि स्पर्धा परीक्षा सध्या खूप महाग होत चाललेल्या आहेत, दिवसेंदिवस बाहेर

0: राहणं आलं, क्लास आलं, स्टडी मटेरियल आलं, रेंट आलं, क्लासची फी वगैरे वगैरे.
1: या बाबतीत मी आमच्या घरच्यांना खूप मानेन, कारण घरच्यांनी मला या बाबतीत कधीच अडवलं नाही. जॉब सोडताना पण ते तेच बोललेली की तुला जे करायचं आहे ते कर. त्यांचा काही असं नव्हतं की तू जॉब सोडू नकोस किंवा हे करू नकोस. आणि त्यावेळी असं होतं की मी फ्युचरचा प्लॅन केलेलाच, मी प्रॉपर सेव्हिंग केलेलीच, प्लस घरच्यांनी पण मला या मागच्या 3-4 वर्षात फायनान्शियली कोणती अडचण आणून दिली नाही आहे. त्या बाबतीत मी स्वतःला मी खूपच लकी मानेन की घरच्यांचा खूप सपोर्ट मिळाला. प्लस ही गोष्ट तर येतेच, जॉब सोडताना पण मला येत होती आणि लास्ट इयर पर्यंत जेव्हा माझं सिलेक्शन होत नव्हतं तेव्हा पण येत होती की माझा डिसिजन चुकला का जॉब सोडायचा. कारण माझ्या बरोबरचे जे मित्र होते ते आता 25-30 लाख पॅकेज घेऊन बसला आहेत, ते आता मोठ्या पोस्टवर आहेत, थोड्या दिवसांनी ते लीड होतील, मॅनेजर होतील. तो डिसिजन मेकिंग फॅक्टर त्यावेळी पण होता, तो लास्ट इयर पर्यंत पण होता. बट आता ज्या पोझिशनला बसलोय त्यावेळी असं वाटतं की नाही, सोडलो ते वर्थ इट होतं. बिकॉज जर त्यावेळी तो डिसिजन घेतला नसता तर आपण आज या पोझिशनला बसलो नसतो.
0: बरोबर. स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश येतच येतं, होय की नाही? पण मग हेच तुम्हाला आत्ताची भीती वाटली की माझा निर्णय चुकला की काय, म्हणजे मी रिस्क घेतली का वगैरे, मग स्वतःला मोटिवेट कसं करत राहिला तुम्ही?
1: हा तर प्रत्येक अस्पिरंटच्या जीवनातला एक फेज आहे की प्रत्येकाला 2 वर्ष झाल्यानंतर जेव्हा एक्झाम नाही निघणार तेव्हा हा फेज येणारच आहे. त्याचवेळी तो अस्पिरंट सिव्हिल सर्व्हंट बनू शकतो का नाही हे डिसाईड करतो. कारण त्याचवेळी 50% लोक असतात की गिव्ह अप करून सोडून जातात आणि परत बॅक टू बेसिक जॉबला जातात. आणि जे टिकून राहतात, स्टिक करतात, त्यातले 90% ऑफ द टाइम सक्सेसफुल होतात. आणि जे झालेले नाही आहेत ते पण ह्याच फील्डमध्ये, एज्युकेशन फील्ड किंवा कोणत्या तरी फील्डमध्ये स्वतःला जॉब शोधून टाकतात. उदाहरणार्थ टीचिंगमध्ये, क्लासेसमध्ये किंवा दुसऱ्या केसमध्ये कोणत्या तरी मेंटरशिपमध्ये किंवा अजून खूप फील्ड असतात जसे PSU वगैरे पण असतात ज्या की लोकांना माहीत नाही आहेत. सो त्यावेळी मोटिवेट करण्याचं फक्त एकच असतं की सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतः कॉन्फिडन्स ठेवणं गरजेचं असतं आणि आपल्या जवळपासची एक्झाम्पल बघणं पण खूप गरजेचं असतं. जसं की मी विश्वास नांगरे पाटलांचं एक्झाम्पल बघत होतो किंवा अजून एक विकास पाटील सर आहेत तासगावचे, त्यांचे 9 अटेम्प्ट लागलेले क्लिअर व्हायला एक्झाम. मग हे एक्झाम्पल असतात, त्यांची ग्रीट आणि त्यांचे पेशन्स बघून आपण पण थोडस ठेवू शकतो की हा मी अजून पण करू शकतोय. जेव्हा हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये तुम्ही बिल्ड कराल, आणि फक्त कॉन्फिडन्स बिल्ड करून असं नाही मी कॉन्फिडन्स बिल्ड केलं तेव्हा वर्क करत नाही आहे, थोडेसे एफर्ट्स पण वाढवावे लागतील. बिकॉज विथ ग्रोईंग एज अँड थोडं एक्सटर्नल प्रेशर पण वाढत जातं, जरी फॅमिली प्रेशर नसेल तर ऑटोमॅटिक एक्सटर्नल प्रेशर वाढत जातं, त्यामुळं आपल्याला एफर्ट्स पण थोडे वाढवावे लागतात. पण ते जर तुम्ही कन्सिस्टंटली वाढवत राहिला आणि एक्सटर्नल फॅक्टर थोड्या वेळासाठी बाहेर काढला तर मला वाटतंय की सक्सेस तुमच्यापासून काही जास्त लांब नसेल, मिळूनच जाईल.
0: बरोबर. तुम्ही स्वतः प्लॅन बी कुठला ठेवला होता स्वतः?
1: हा, मी आता फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच देत होतो. यावर्षी मी सगळ्या एक्झाम दिल्या, म्हणजे ज्या काही PSU असतील, RBI असेल, MPSC असेल, ह्या बाकी सगळ्या, म्हणजे मी फक्त असं केलेलं की प्लॅन बी हा सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाहेरचा नसावा. बिकॉज तो बाहेरचा प्लॅन बी करायला गेला की इकडून कनेक्ट तुटतोय, आणि एकदा इकडून कनेक्ट तुटला की परत तो बिल्ड करण्यासाठी परत तेवढाच वेळ लागतोय जेवढा तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेला. सो तो बिल्ड न तुटावा म्हणून मी प्लॅन बी पण असे डिसाईड केलेली की जी थोडीशी इझी असतील पण ह्या फील्डच्या रिलेटेडच असतील. सो मी ह्यावेळी रेल्वेची एक्झाम वगैरे सगळ्या दिलेल्या, बट फॉर्च्युनेटली ह्यावेळी माझी CGL निघाली त्यामुळे काय प्लॅन बी वर जायची गरजच लागली.
0: हो, अगदी बरोबर आहे. आणि पुणे सोडलं तर आणखी कुठल्या दुसऱ्या शहरात तुम्ही तयारीसाठी गेला होतात का?
1: नाही, मी पुणे सोडून कोणत्याच तयारीत गेलो नाही. बिकॉज त्यानंतर मी ज्यावेळी तयारी करतो त्यावेळी कोरोना आलेला आणि माझे मित्र ऑलरेडी त्यावेळी दिल्लीहून जाऊन आलेले क्लास करून. सो त्यांनी मला ऍडवाइस दिलेली की जायची गरज नाही आहे दिल्लीला, बिकॉज इट्स अ वेस्ट ऑफ टाइम अँड वेस्ट ऑफ मनी, काही गरज नाही आहे, फक्त गायडन्ससाठी जाणं गरजेचं असतं. मग ते माझ्या गायडन्ससाठी होते. सो मी त्यांच्याशी कनेक्ट लावून, त्यांच्या बरोबर लावून मी स्टार्ट केलेलं. सो त्यांची खूप हेल्प झाली त्यामुळे मला बाहेर कुठे जायची गरजच लागली नाहीये. लास्ट 1.5 इयर तर मी सांगलीतच होतो, सांगलीतच तयारी केली.
0: हा, आता याच प्रश्नाकडे मला यायचंय की आता जे मुलं तयारी करतात स्पर्धा परीक्षांची, त्यांनी सुद्धा सांगली सोडून पुण्यात किंवा इतर ठिकाणी जाणं गरजेचं आहे का? सांगलीत राहून ते चांगली तयारी करू शकतात?
1: सध्याच्या काळात ते सांगलीत राहून करू शकतात. बिकॉज ऑनलाईन क्लास इतके आहेत, टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म इतके आहेत की मोबाईलवरच लोक आजकाल कम्प्लीट एज्युकेशन घेऊ शकतात. बट माझा ऍडवाइस असं राहील की ऍट द इनिशियल फेज तुम्ही थोडं पुण्याला किंवा जिथं कम्पिटेटिव्ह एक्झामचं कल्चर आहे तिथं जाऊन राहा. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येते की आपण कोणत्या फेज, कोणत्या लोकांशी किंवा कोणत्या फेजमध्ये कम्पीट करणार आहे, की किती कॉम्पिटिशन आहे, लोक किती अभ्यास करतायत,

0: लोक किती एफर्ट्स टाकतायत, त्याने जे प्रेशर येतं आणि त्याने जे स्वतःमध्ये एक नवीन उम्मीद जागते की बाबा नाही मला पण एवढं केलं पाहिजे, जर मी एवढं नाही केलं तर मी ह्या कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. ती गोष्ट सांगलीत बसून आपल्याला मिळणार नाही, कारण सांगलीत तुम्हाला फक्त 10-12 लोकच भेटतील, त्यातली किती सिरियस असतील माहित नाही. बट पुण्याला वगैरे ज्या सिटीमध्ये जिथे सेंटर्स आहेत तिथे तुम्हाला जाऊन ती गोष्ट मिळेल. म्हणून मी एवढं सांगेन की इनिशियल फेजला जा, पण असं नाही की 4 वर्ष तुम्ही पुण्यातच राहा. इनिशियल फेज नंतर तुम्ही 6-7 महिन्यांनी किंवा वर्षांनी वापस येऊ शकता आणि सांगलीत तुम्ही तयारी कंटिन्यू करू शकता, कारण तोपर्यंत तुम्हाला आयडिया आलेली असते की मला किती करायचं आहे आणि मी कुठे.
1: बरोबर, डायरेक्ट परीक्षेला न बसता ती जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा अनुभव तयारी करत असतानाच घेणं गरजेचं आहे, होय की नाही? त्यामुळे तुम्ही बाहेर पडून तयारी करणं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. आता सत्यजित, एक असं साधारणपणे आजूबाजूला असं आढळत आहे, आत्ताचा जो युवा वर्ग आहे त्यांचा ओढा जास्तीत जास्त सैन्य भरती पोलीस भरती यामध्ये आहे. म्हणजे स्पर्धेला ते घाबरत नाही, स्पर्धेसाठी ते तयार आहेत, पण ओढा मात्र या परीक्षांमध्ये जास्त आहे. खूप मोठ्या प्रमाणात उमेदवार खूप मोठ्या रांगांमध्ये रोडवर बसलेले असतात, नंबर लावून उन्हात आणत त्यांना नोकरी जॉईन करायचीच असते. तुम्हाला यामागे कारण काय जाणवतं? नोकरी जॉईन करणं खूप गरजेचं आहे म्हणून का सैन्य भरती किंवा पोलीस भरती हे क्षेत्र अजूनही तरुणांना आकर्षित करतं, याविषयी तुमचं स्वतःचं मत सांगा. आणि या अनुषंगानं प्रशासकीय सेवांमधली नोकरी याविषयी.
0: मला असं वाटतंय की पोलीस भरती आणि आर्मी भरतीमध्ये आपल्या इथं कल्चर आहे, म्हणजे आपल्या इथं ऑलरेडी लोक गेलेले आहेत. सो लोकांना एक आयडल आहेत समोर की हा पोलीस भरती झाला आहे, लोक पोलीस भरती झाले आहेत. सो लोकांना दिसतंय समोर. सेम गोज नॉर्थमध्ये गेला तर नॉर्थमधले लोक पोलीस भरती किंवा आर्मी भरतीला प्रिफर नाही करत, बिकॉज त्यांच्या इथं सिव्हिल सर्वंट जास्त असतात, सीजीएलमध्ये होणारे, एमपीएससी यूपीएससी त्या टाईपमध्ये होणारे, त्यामुळे ती लोक ते तिथे प्रिफर करतात. सो इट्स ऑल अबाउट कल्चर. म्हणजे जर तुमचं कल्चर तसं असेल की माझं कल्चर असं आहे की आपल्या हेतून खूप पोलीस आणि आर्मी भरती होतात, त्यामुळे लोकांना असं आहे की यामध्ये मला सक्सेस मिळू शकतं. सो त्या होपवर ते त्या फील्डमध्ये उतरत आहेत. आता अलीकडच्या काळात लोकांना आयटी कल्चर खूप वाढलेलं आहे, त्यामुळे लोक आयटी मध्ये जास्त जाण्याचा प्रयत्न करत आहेत, बिकॉज त्यांना दिसते की आयटी मध्ये आपल्याला सक्सेस मिळायचे चान्सेस जास्त आहे. माझं हेच आहे की ऍटलिस्ट मायापासून किंवा आज ह्या मागच्या 5-6 वर्षात जे ऑफिसर झालेत किंवा जे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये गेलेत, त्यामुळे आपल्या इथं सिव्हिल सर्व्हिसेसचं पण कल्चर येईल आणि त्यामध्ये पण लोक एंटर करतील. नुसते पोलीस भरती आणि आर्मी भरती आणि एमपीएससी पर्यंत स्टिक राहणार नाहीत, मे बी इकडे पण शिफ्ट होतील, कारण जसं जसं कल्चर डेव्हलप होईल तसं तसं लोकांना समजेल, मुलांना पण कळेल नाही आपण या बाबतीत पण सक्सेसफुल होऊ शकतो, आपण इथं पण सक्सेस मिळवू शकतो. सो लोक तिकडे शिफ्ट व्हायला चालू होतील. सो मेन रिझन हेच आहे की आपल्या इथं अजून ते कल्चर डेव्हलप व्हायचं आहे, ते मे बी फ्युचर म्हणजे आता डेव्हलप व्हायला आहे हळूहळू, मे बी अजून 2-4 वर्षांनी खूपच जास्त डेव्हलप होईल.
1: बरोबर. आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना टेस्ट सिरीज ज्या असतात त्या सुद्धा खूप महत्वाच्या असतात, तर त्यांचं कितपत महत्व आहे आणि शेवटच्या महिन्यातली जी तयारी असते त्या तयारीविषयी थोडंसं सांगा. मॉक टेस्ट किंवा एकूणच स्वतःची तयारी.
0: मॉक टेस्ट हे खूप इम्पॉर्टंट असतात, पण आजकाल लोकांनी मॉक टेस्टला खूपच जास्त इम्पॉर्टन्स दिलं आहे की जेवढं द्यायला नको हवं आहे, कारण नुसत्या मॉक टेस्ट सोडून पण फायदा नाही. कारण आतापर्यंत तुम्ही कोणत्याही सिव्हिल सर्व्हिसेस घ्या, एमपीएससी घ्या, यूपीएससी घ्या, सीजीएल घ्या, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनला आधारितच त्यांचे क्वेश्चन असतात. लोकांचा हा अंदाज आहे की मी मॉक टेस्ट सोडवतो आणि टफ मॉक टेस्ट सोडवून मी मार्क्स आणून क्लासमधल्या टेस्ट सोडवून मी मार्क्स येत आहेत, पण मला मेन एक्झाममध्ये मार्क्स येत नाहीत. हा भरपूर लोकांचा इश्यू आहे. त्याचं कारण तेच आहे की क्लासमधल्या टेस्ट किंवा ह्या टेस्ट असतात ह्या पीवायक्यू बेस्ड खूप कमी असतात. सो माझं असं सांगेन की लास्ट महिन्यात तुम्ही कमीत कमी मॉक टेस्ट सोडवा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत लास्ट 5 और 6 इयरचे ते क्वेश्चन जास्त सोडवा आणि एक्झाम एन्व्हायरमेंट तयार करून सोडवा की मी 9 वाजता पेपर आहे तर 9 वाजता बसलोय आणि 9 ते 11 बसलोय आणि त्याच 2 तासात मी तो पेपर सोडवलाय पीवायक्यू. सो कारण नेक्स्ट इयरचा पेपर पण त्याच क्वेश्चनला बेस म्हणून येणार आहे. सो माझं असं मत सांगेन की तुम्हाला मॉक टेस्ट सोडवा, असं म्हणून ते सोडवत नाही, बट लास्ट 1 मंथ जस्ट फोकस ऑन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, कारण ते खूप हेल्पफुल असतील.
1: बरोबर. आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेबद्दल जर आपण चर्चा करायची असेल तर लिखाणाचं स्वरूप जे असतं तर त्याची तयारी कशी केली पाहिजे?
0: लिखाणाच्या तयारीसाठी पहिली गोष्ट असते की तुम्ही सिलेबस कम्प्लीट करणं, ते पण म्हणजे प्रिलिमच्या अगोदर सिलेबस कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट असतं, बिकॉज प्रिलिम नंतर तुम्हाला 3 महिने

0: हेच मिळतात. 3 महिन्यामध्ये तुम्हाला फक्त रिटर्न प्रॅक्टिसेस करायला जास्त वेळ मिळतोय. त्यामध्ये पण तुम्हाला GS 1, 2, 3, 4 आणि 2 ऑप्शनलचे पेपर प्लस एसे एवढ्या पेपरची स्टडी करायचा असतो, प्लस रिवाईज पण करायचं असतं. हे सोडून तुम्हाला करंट अफेअरचं पण वर्षाचं रिवाईज करायचं असतं आणि त्यानंतर मग रिटर्न एक्झाम द्यायची असते. आणि तुम्ही टेस्ट सिरीज दिला तर एक टेस्ट सिरीज 3 तासाची असते. तुम्ही 3 तास दिल्यानंतर बॉडी पण एक्झॉस्ट होते, सो जास्त वेळ भेटत नाही. सो तुम्हाला या गोष्टी प्लॅन करताना हे डोक्यात ठेवा पाहिजे की म्हणजे प्रिलिमच्या अगोदर पूर्ण सिलेबस कम्प्लीट झालेला हवा. जर तो कम्प्लीट नसेल तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या लॅक आहात हे तुम्हाला त्याच वेळी समजायला पाहिजे. कारण माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये माझं सेम झालेलं की माझा सिलेबस कम्प्लीट नव्हता. ज्यावेळी मेन्स मी द्यायला गेलेलो त्यावेळी मला सिलेबस कम्प्लीट करून रिटर्न प्रॅक्टिसला फक्त लास्टचे 10 दिवस लागलेले. सो पेपरमध्ये जाऊन ती प्रॅक्टिस नसल्यामुळे पेपर कव्हरअप होणं हे खूप टफ जातं. त्यामुळं सिलेबस कम्प्लीट करून 3 महिने फक्त रिटर्न प्रॅक्टिस करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं.
1: बरोबर. आता तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला की नाही, तर तुम्ही आता तुमची जी पोस्ट आहे सेंट्रल एक्साइज ऑफिसर, तर मग या पोस्टचं कामाचं स्वरूप नेमकं काय असेल?
0: या पोस्टमध्ये 3 डिपार्टमेंट असतात, GST, एक्साइज आणि कस्टम्स. यामध्ये जो GST अंडर GST ऍक्ट आहे त्याच्या अंडर जे कलेक्शन होतं किंवा त्याच्या अंडर जे फायलिंग होतं याचं स्वरूप सांभाळणं आणि जिथं पण डिस्क्रिपन्सी आहेत ते चेक करून रेड करणं किंवा फील्ड वर्क करणं ते जाऊन करणं हे या बेसिक कामाचं स्वरूप आहे सध्या सुरुवातीला. सो म्हणजे सध्या तरी हेच आहे आता मला जेवढी आयडिया आहे तेवढी. डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर मे बी समजेल अजून काय असेल.
1: अगदी बरोबर. आणि तुम्हाला आता तुमचं जे मुख्य ध्येय आहे ते सिव्हिल सर्व्हिसेस आहे, क्लास 1 आहे, मग ही नोकरी करत करत ते कसं सांभाळणार, काही नियोजन केलंय?
0: हा मी आता सध्या MPSC मेन्स चालूच आहे, ती चालू देतोय आता. पण सध्या मेन एम तरी UPSC आहे आणि त्यासाठी म्हणजे आता लास्ट 3 अटेम्प्ट दिलेलेच आहेत. सो आता सध्या असं आहे की हा जॉब करत करत कारण मी थोडं बोललो की जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत त्यांच्याशी तर वेळ भेटू शकतोय कारण 9 to 6 जॉब आणि त्यानंतर मग रात्री वेळ थोडासा. आणि आत्ता मी ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला असं नाही आहे की मला दिवसभर अभ्यास करण्याची गरज आहे. मी दिवसातून थोडे 4-5 तास जरी मी काढले टाइम मॅनेज करून तरी प्रॉपरली होऊ शकतं. आणि म्हणजे सध्या तरी फुल ट्राय असेल की नेक्स्ट इयरला UPSC प्रॉपर करायची.
1: खूप छान. आणि ग्रामीण भागातील आपले जे पालक आहेत ज्यांना वाटते की आपल्या पाल्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावं, चांगली सरकारी अधिकारी पदाची नोकरी मिळवावी, त्यांना तुमचा सल्ला काय असेल?
0: माझा सल्ला हाच असेल की पालकांना की बाहेरची लोक म्हणजे जेव्हा एखाद्या घरातला मुलगा हा सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत असतो आणि त्याला 1-2 फेल्युअर येतात तेव्हा बाहेरची लोक पालकांना येऊन म्हणजे 2-4 गोष्टी बोलत असतात आणि ते पालक मनावर घेऊन आपल्या मुलावर ते बोलत असतात आणि त्यामुळे त्या मुलावर बर्डन येत असतं. माझं म्हणणं इतकंच आहे की जोपर्यंत तो तयारी करतोय जोपर्यंत त्याला वाटतंय की तो करणार आहे तोपर्यंत त्याला फुल सपोर्ट करा आणि बाहेरच्या लोकांचा इन्फ्लुएन्स स्वतः पण करून घेऊ नका आणि मुलावर तर पडूनच देऊ नका. पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी तेवढीच आहे. जर त्यांनी तेवढं केलं आणि मुलाला फ्री वातावरण दिलं तर मला नाही वाटत की आपल्या इथला मुलगा सिव्हिल सर्व्हिसेस क्रॅक करण्यासाठी केपेबल नाही असा. तो प्रॉपरली म्हणजे जर हे वातावरण त्याला प्रॉपर दिलं विदाउट एनी टेन्शन एन ऑल तर आपला इथला मुलगा हा नक्कीच म्हणतोय कोणती ना कोणती सिव्हिल सर्व्हिसेस करू शकतोय.
1: जरूर. स्पर्धा परीक्षेच्या तयारीमधला तुमचा अवघड विषय कुठला, तुम्हाला अवघड वाटणारा?
0: मला स्पेसिफिकली बोलला तर माझा ऑप्शनल होता PSIL Paper 2.
1: बर.
0: तो कारण मी 2 मेन्स दिलेल्या आणि दोन्ही मेन्ससाठी मला त्यामध्ये सगळ्यात कमी मार्क पडलेले आणि त्यामुळे मी त्यातून बाहेर पडलेलो. सो मला त्या सब्जेक्टची अजून पण भीती वाटते म्हणजे अजून कारण त्यानंतर आता आणि तो पेपर नेक्स्ट वीकलाच आहे 2 तारखेलाच आहे आता येणार. सो आता बघीन 2 तारखेला कसं होतंय पण हा पेपर मला अजून पण टफ पडतोय. असं माझं नाही, प्रत्येकाचा कोणता ना कोणता सब्जेक्ट असतो की जो थोडासा टफ वाटत असतो त्याला, किंवा जरी टफ वाटत नसला मला अभ्यास करताना पण पेपरमध्ये हवे तितके मार्क मिळत नाहीत ते पण होतं. मग त्यामुळं प्रत्येकाचा तसा असतो, फक्त ते असं असतं की बाकी सब्जेक्ट मध्ये किती स्कोर करतो हे पण मॅटर करतं.
1: अगदी.
0: हा त्यामुळं थोडस यावेळी ट्राय करेन. पण
1: स्पर्धा परीक्षेतलं यश हे सर्वांगीण असतं. प्रत्येक विषयामध्ये तुम्ही कसा परफॉर्म केलाय सगळ्याचं मिळून एक आपल्याला फायनल रिझल्ट मिळतो. आणि अशी एक चर्चा असते की सध्या हा विषय चाललाय, हा विषय चाललेला नाही, ही काय खरी असते का चर्चा? जसं की तुम्ही आता

0: म्हणतात की मला माझ्या ऑप्शनल मध्ये बऱ्याचदा कमी कमी मार्क्स मिळत गेले अपेक्षेपेक्षा. मग त्यावेळेस अशी चर्चा असते, अरे नाही यावेळेस जिओग्राफी चाललाच नाही, यावेळेस पॉल सायन्स चाललाच नाही. हे खरं असतं का?
1: नाही, ते काही खरं नसतं. बिकॉज ह्युमन टेंडन्सी आहे की जेव्हा आपल्याला काही होत नाही तेव्हा एक्सक्यूज देणं. मी पण म्हणू शकतो की नाही रे पी एस आय ला यावेळी मार्क्स दिले नाहीयेत त्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाहीये. बट ही केस नसते. तुम्ही जर पहिले 100 टॉपर्स बघितला तर प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला 5-5, 10-10 टॉपर मिळतीलच. जर त्यांना मार्क पडू शकतात तर तुम्हालाही पडायलाच हवे होते.
0: बरोबर.
1: आणि मला असं वाटतं की सिव्हिल सर्व्हंटनी त्या माइंडसेटमधून बाहेर यावं एक्सक्यूजच्या. कारण तुम्ही जर एक्सक्यूज देत बसला तर तुम्ही दुसऱ्याला नाही फसवताय, स्वतःलाच फसवताय. आणि स्वतः त्यापासून एस्केप करताय रियालिटीपासून की मी तयारीला कमी पडलोय. जर तुम्ही ऍक्सेप्ट केला की मी तयारीला कमी पडलोय आणि मला इम्प्रूव्ह करावं लागेल, कारण जर टॉपर पाडतोय मार्क तर मीही पाडू शकतोय, तर हा माइंडसेट ठेवला तर मे बी फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही एक्झामला बसता त्यावेळी मे बी तुमचे मार्क इम्प्रूव्ह होतील आणि मे बी तुम्ही फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव येईल.
0: बरोबर. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. तुम्ही अनुभव घेतलेलाच आहे. तुमचा स्वतःचा कुठला असा मंत्र आहे, यशाचा मंत्र, मूल मंत्र, की मी याप्रमाणे स्वतःला सतत मोटिवेट करत राहतो आणि कितीही अपयश आलं तरी मग मी मागे हटत नाही, तुमचं असं काही आहे?
1: मी जे सुरुवातीला जे एंडल केलेलो त्याच वेळी मी ठरवलेलो की सिव्हिल सर्व्हिसेस हा क्विक रूट नाही आहे, की 1-2 वर्षाचा रूट नाही आहे, मिनिमम 4-5 वर्षाचा रूट आहे. कारण जेवढे बघितला आणि ऍव्हरेज एज जरी बघितला लोकांची तरी 28, 29, 30 ह्या ऍव्हरेज एजमध्ये सिव्हिल सर्व्हंट्स बनतात. सो मी सगळ्यांना, म्हणजे आत्ता मला कोणी ऍडवाइस सांगायला तरी मी त्यांना तेच सांगतोय की क्विक रूट आहे असा या कंडिशनमध्ये तुम्ही कधीच जाऊ नका. तुम्ही प्रिपेअर करताना 4 वर्ष मला प्रिपेअर करायचं याच कंडिशनने या, आणि 4 वर्ष मला सातत्यानं प्रिपेअर करायचं आहे. की असं नाही की मला 3 महिने एक्झामच्या अगोदर करायचं आहे आणि परत मी 6 महिने नाही करणार आहे. तुम्हाला तुमची प्री निगो अथवा न निगो होल इयर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आणि असे मी 4 वर्ष देतो, जर नाही झालं माझं तर मी फील्ड सोडून देतो. सो असं पण ठरवून या. जर तुम्ही या माइंडसेटनं आला तर माझं नक्की असं मत आहे की 4 वर्षात तुमची एक ना एक पोस्ट फिक्स मिळून जात.
0: अगदी. तर मंडळी, स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच आहे, मग ती स्पर्धा परीक्षा असो किंवा आयुष्याच्या इतर क्षेत्रातील स्पर्धा. पण त्या स्पर्धा म्हणजेच आपलं आयुष्य आहे असं न समजता आपल्या आयुष्यातील अनेक भागांपैकी स्पर्धा हा भाग आहे. आणि जसा आता सत्यजित पाटील यांनी अगदी चाणाक्षपणे, जोखंदळपणे स्वतःला जाणून घेत घेत, स्वतःला तयार करत करत स्पर्धा परीक्षांची तयारी केली आहे. त्यांनी पर्याय सुद्धा उपलब्ध ठेवलेत, त्यांनी व्यावसायिक पर्याय उपलब्ध ठेवले, त्याचप्रमाणे सिव्हिल सर्व्हिसेस या क्षेत्र सुद्धा काही पर्याय त्यांनी उपलब्ध ठेवले. हा पर्याय नाही तर दुसरा पर्याय आपल्याजवळ आहेच. अशा प्रकारे जर तयारी करून स्पर्धा परीक्षांमध्ये उतरला तर यश नक्कीच मिळणार आहे. आणि निदान तुम्ही इतर क्षेत्रांमध्ये मागे पडणार नाही इतका तरी आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच येणार आहे. अशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आज आपण आपल्या बिसूरचे युवा सत्यजित पाटील यांच्याकडून जाणून घेतल्या. स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे घेण्यात आलेल्या कंबाईन ग्रॅज्युएट लेवल परीक्षेमध्ये सेंट्रल एक्साइज ऑफिसर या पदावर ते आता लवकरच रुजू होतील. आणि त्यांचं स्वप्न मात्र आहे क्लास 1 ऑफिसर बनण्याचं सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये. तर यासाठी त्यांना आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर शुभेच्छा देऊया आणि या यशाबद्दल अभिनंदन सुद्धा करूया. सत्यजित, धन्यवाद.
1: थँक्यू.
2: स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत यशस्वी झालेले सत्यजित पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग 2 आत्ताच आपण ऐकलात.

सौमित्र यांचं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. आपली माणसं या चित्रपटासाठी हे गीत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलं होतं. श्रोतेहो, प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचा आज स्मृती दिन आहे आणि आपली माणसं या चित्रपटातली त्यांची भूमिका खूप गाजली होती. आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रीमा लागू यांनी अभिनय केलेल्या हिंदी चित्रपटातली गीतं आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याविषयी थोडंसं बोलणार आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर ऐकणार आहोत कार्यक्रम संस्कृत वाणी.

0: रसिक श्रोते हो, आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार। श्रोते हो, नदी म्हणजे जीवनदायिनी। या नद्यांच्या काठी संस्कृती बहरली, फुलली, विकसित झाली। भारतामध्येही अनेक विध नद्या आहेत। या नद्यांच्या काठांवर होणारी शेती ही सुजलाम सुफलाम बनवत आहे आपल्या देशाला। या नद्यांचं पाणी पिऊन आपण तृप्त होतो। या नद्यांच्या काठी जी संस्कृती फुलली बहरली, त्या संस्कृतीचे आपण वारसदार आहोत, पायिक आहोत। या नद्यांचं महात्म्य विशद करणारी अनेक स्तोत्र लिहिली गेली। वाङ्मयामध्ये याचे उल्लेख आढळतात। नर्मदाष्टकम असेल, कृष्णा लहरी असेल, गंगा लहरी असेल, यमुना स्तोत्र असेल, या स्तोत्रांच्या माध्यमातून त्या नद्यांचं महत्व, त्यांची संस्कृती ही आपल्याला पाहायला मिळते, वाचायला मिळते। या नद्यांचं महत्व जाणून घेण्यासाठी अनेक वेळेला या नद्यांच्या काठी विविध उत्सव महोत्सव साजरे केले जातात। आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात जाणून घेऊया पतित पावनी तू गंगा, अर्थात गंगा लहरी या स्तोत्राविषयी दीपक पाटणकर यांच्याकडून।
1: गंगा लहरी हे स्तोत्र आपल्यापैकी अनेकांना माहितीये, प्रसिद्ध असं स्तोत्र आहे। त्याची रचना करणारे पंडितराज जगन्नाथ हे तेलंगी विद्वान होते। जयपूरच्या राजसभेत त्यांना राजाश्रय होता। मुघल दरबाराचं निमंत्रण आल्यामुळे ते दिल्लीला गेले। दीर्घायुष्य लाभलेल्या जगन्नाथ पंडितांच्या अनेक रचना प्रसिद्ध आहेत। त्यातली एक प्रमुख स्तोत्र रचना म्हणजे गंगा लहरी। गंगेची स्तुती करणारं हे स्तोत्र अत्यंत प्रासारिक असून ते भक्तिरसानं पूर्ण आहे। गंगा म्हणजे पावित्र्य। गंगेची ओढ प्रत्येक मनुष्याला असतेच। गंगा गंगेती यो ब्रूयात योजनानं शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति। जो शेकडो योजनांवरून सुद्धा गंगेचं नाव उच्चारतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि विष्णुलोकाला जातो अशी परंपरा आहे। अशा या परमपवित्र विष्णुपदी गंगेचे स्तोत्र 52 श्लोकामध्ये पंडितराज जगन्नाथांनी रचलेले आहे। खरं तर आपल्याला सर्व श्लोक बघणं शक्य नसल्यामुळे यातील काही निवडक श्लोक आपण बघणार आहोत। या स्तोत्राच्या रचनेविषयी एक दंतकथाही आहे। ती अशी की गंगेची ही स्तुती करत असताना पंडितराज जगन्नाथ हे गंगेच्या काठावरती होते। एका श्लोकाला एक याप्रमाणे गंगा एक एक पायरी चढत वरती आली आणि 52 श्लोकाची रचना झाल्यानंतर गंगेनं पंडितराज जगन्नाथांना आपल्यामध्ये सामावून घेतलं अशी ही दंतकथा आहे। याच्यामध्ये एक भाग आपल्याला असा म्हणता येतो की जगन्नाथ पंडितांच्या मनामध्ये जे आर्त होतं, त्यांच्या मनामध्ये जे कारुण्य होतं, त्यांच्या मनामध्ये जी उद्विग्नता असेल, त्यांच्या मनामध्ये जो एखाद्या गोष्टीसाठी असलेला पश्चाताप असेल, शोक असेल, सर्व गोष्टींचं निवारण करून गंगेनं त्यांना आपलं मानलं, सामावून घेतलं आणि गंगेनं त्यांना पावन करून घेतलं, हाही एक या दंतकथेचा अन्वय आहे। परंतु गंगेचं आणि जगन्नाथ पंडित यांचं हे अनन्य नातं त्यांच्या रचनेतल्या या प्रत्येक श्लोकामधून आपल्याला दिसतं। पहिला श्लोक असा आहे, समृद्धं सौभाग्यं सकल वसुधाया किमपितं महेश्वर्यं लीला जनित जगत खंड परशोः श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां सुधा सोदर्यन्ते सलिलमशिवं न शमयतु। याच्यामध्ये पंडितराज असं म्हणतात, हे गंगेचं जल किती पवित्र आहे तर संपूर्ण पृथ्वीचं समृद्ध असणारे सौभाग्य आहे। भगवान शंकरांचे महाऐश्वर्य, श्रुतींचं सर्वस्वय, सज्जनांचं किंवा देवांचे मूर्त पुण्य आणि अमृताप्रमाणे असणारं हे गंगेचं उदक, आमच्या पापांचा नाश करो, हे गंगे तुझ्या उदकाच्या स्पर्शामुळं आमच्या पापांचा नाश व्हावा। याच्यावरती वामन पंडितांची समवृत्त रचनाही उपलब्ध आहे आणि तीही तितकीच अप्रतिम आहे। या श्लोकासाठी वामन पंडित असं म्हणतात, अशेषा भूमीचे विपुल तर सौभाग्य मिरवी जगाते लीलेने करी शिव तया भूती पदवी श्रुतींची तत्वोक्ती सुकृत विबुधांचे अथवा सुधा बंधू तुझे सलिल अनुचा नासु अशिवा। आपल्यामधली जी अपवित्रता असेल त्याचा नाश व्हावा आणि आपल्याला पावित्र्याची मांगल्य

ची प्राप्ती व्हावी ही ओढ, ही आस, हे आर्त जगन्नाथ पंडितांच्या या रचनेमध्ये आपल्याला ठळी ठळी दिसतं. असाच अजून एक अतिशय अप्रतिम असा श्लोक आहे. खरं तर गंगालहरीतले सर्व श्लोक अतिशय अप्रतिम आहेत. त्यातली एक रचना अशी आहे, अपि प्राज्यम राज्यम तृणमिव परित्यज्य सहसा विलोलद्वानीरम तव जननी तीरम श्रितवताम सुधातस्वादीय सलिलभ्रमातृप्ति पिबताम जनानामानंद परिहसति निर्वाण पदवी. खरं तर माणसाला मोक्षाची इच्छा असतेच, परंतु इथं गंमत अशी आहे की मोठमोठे राजे सुद्धा गंगेच्या पाण्यासाठी इथलं पावित्र्य बघून आपल्या राज्याला साम्राज्याला सुद्धा तृणवत मानून कसपटासमान मानून तिथं असणाऱ्या वेताच्या वृक्षांची जिथं दाट सावली पडलेली आहे त्या तीरावरती ते आश्रय घेतात आणि ते ध्यान करतात, उपासना करतात. अमृताहून सुद्धा मधुर असणारं गंगेचं जल ते प्राशन करतात. किती प्राशन करतात? तर तृप्ती होईपर्यंत प्राशन करतात. आणि त्यामुळं त्यांना जो आनंद मिळतो, आ तृप्ती पिबताम, त्यामुळे त्यांना जो आनंद मिळतो त्याच्या पुढे त्यांना मोक्ष सुद्धा महत्वाचा वाटत नाही. उलट मोक्षाचाही ते परिहास करतात, मोक्षाचाही उपहास करतात. एवढं हे गंगे तुझं पुण्य आहे, तुझं महात्म्य आहे असं वर्णन पंडितराज जगन्नाथ करतात. बरं, गंगेचं महात्म्य किती आहे त्याचा जर आपण विचार करायचा झाला, सुरेख श्लोक पंडितराज आपल्याला सांगतात. 21वा श्लोक आहे गंगालहरीमधला, की उत्पत्ती कशी झाली गंगेची, स्थिती कशी आणि तिचं कार्य कसं आहे याचं अतिशय रंजक असं वर्णन पंडितराजांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात, समुत्पत्ती पद्मा रमण पद्म पद्मा मल नखात निवास कंदर्प प्रतिभट जटा जूट भवनी अथायं व्यासंगो हत पतित निस्तारण विधु न कस्माद उत्कर्षस्तव जननी जागर्ति जगती. समुत्पत्ती, गंगेची उत्पत्ती कुठून होती? तर पद्मारमण म्हणजे भगवान विष्णू यांच्या पद पद्मामल नखात त्यांच्या चरण कमलामधून गंगेची उत्पत्ती झालेली आहे. आणि निवास कुठं आहे, गंगा राहते कुठं? तर कंदर्प प्रतिभट जटा जूट भवने, की भगवान शंकरांच्या मस्तकावरती जटा जूटामध्ये तिनं आश्रय घेतलेला आहे. आणि अथायं व्यासंगो हत पतित निस्तारण विधौ, व्यासंग नेहमीच काम सततचा अभ्यास कशाच आहे, जे दीन आहेत जे पतित आहेत त्यांचा उद्धार करण्याचं कार्यही गंगा करते. याच्यामुळे हे माते जगात तुझा का बरं गौरव होणार नाही? गंगा जी गौरवास्पद झाली, गौरवाला पोचली, त्याचं कारण हे असं पंडितराज जगन्नाथांना वाटतं. याच्यावरती वामन पंडितांची जी समवृत्त रचना आहे तीही तितकीच उत्कृष्ट अशी आहे. ते असं म्हणतात, बरी उत्पत्ती श्री रमण चरणाची मुखी होणी असावे शंभूच्या निशिदिनी जटा जूट भवनी जपावे सर्वस्वे सतत पतितोद्धार करणी नसावे का नाते तरी मग तुझे गौरवजनी. वामन पंडितांची रचना आणि या गोष्टी सांगण्याचं कारण असं की गंगालहरी स्तोत्र इतकं लोकप्रिय आहे, परंपरेनं ते पुढे अशा पद्धतीनं चालत आलं की अनेक अर्वाचीन कवींना सुद्धा किंवा समकालीन कवींना सुद्धा त्याच्यावरती टीका लिहिण्याचा, त्याच्याबद्दल समवृत्त रचना करण्याचा मोह आवरता आलेला नाही आहे. इतकं हे गंगालहरी स्तोत्र प्रसिद्ध आहे आणि तितकंच गंगेच्या जलासारखं ते पवित्र आहे. आता पुढे आणखीन एक गोष्ट पुढच्या श्लोकामध्ये पंडितराज जगन्नाथ म्हणतात, माणसांना खरं तर भीती जी असते ती मृत्यूची भीती असते, की यमाचं निमंत्रण कधी येईल हे सांगता येत नाही. पण जगन्नाथ पंडित असं म्हणतात, गंगेचं नामस्मरण करतात, ज्यांना गंगेचं सान्निध्य आहे त्यांनाही भीतीच नाही. श्लोक असा आहे, विलीन वै वैवस्वत नगर कोलाहल भरो गता दूता दूरं क्वचिदपि परेतान मृगयतुं विमानानां व्रातु विदलयति वीथिर दुविषदां कथा ते कल्याणी यदवधि मही मंडल मगात. अर्थ असा आहे की जेव्हापासून हे गंगा माते तुझी कल्याणकारक कथा या भूमंडलावरती आली तेव्हापासून वैवस्वत नगर म्हणजे यमाचं जे नगर आहे त्या नगरात असणारे जे अनेक दुःखी लोक आहेत ज्यांना यम घेऊन गेलाय त्यांचा कोलाहल अचानक शांतच झाला. कारण यमाच्या नगराला कोणी जाईन असंच झालं, तो कोलाहल एकदम विलीन

0: होऊन गेला. बर यमाचे जे दूत आहेत, यमदूत आहेत, ते तरी इथे येऊ शकतात का? तेही येऊ शकत नाहीत. पंडितराज असं म्हणतात, गता दूता हा दूरम, ते जे दूत आहेत ते दूरवर गेलेले आहेत, कि दूरवरच्या नगरांमध्ये, दूरवरच्या प्रदेशामध्ये, जिथं तुझी कथा ऐकू येत नाही, जिथं तुझं नाव ऐकू येत नाही, प्राण्यांना शोधण्यासाठी हे यमदूत जातात. बर इथपर्यंतच हे थांबलेलं नाहीये, ज्यांना तुझ्या नामामुळं, तुझ्या सान्निध्यामुळं, तुझ्या स्पर्शामुळं दिव्य देह प्राप्त झालेलं आहे, असे लोक विमानात बसून स्वर्गाला जातात. आणि स्वर्गाला ते जात असल्यामुळं देवांचे आकाशातले मार्ग सुद्धा या पुण्यवान लोकांच्या विमानांमुळे रोखले गेलेले आहेत. हे केवढी वेगळी कल्पना आहे की ती सुरेख असं वर्णन आहे. म्हणजे इतके श्लोक या गंगेच्या बद्दल, या गंगा लहरीमध्ये जगन्नाथ पंडितांनी लिहिलेले आहेत, आणि इतक्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. मी थोडक्यात आशय आपण त्याचा बघूया की जे लोक गंगेमध्ये स्नान करतात, आता राजकुलातील लोक असतील, वेगवेगळे लोक असतील, की ज्यांच्या शरीरावरती चंदन आहे, केशर आहे, त्याची उटी त्यांनी लावलेली आहे, कुणी कस्तुरी लावलेली आहे, तर ही कस्तुरी जेव्हा स्नानाच्या वेळेला त्या गंगेच्या पाण्यामध्ये मिसळते, ज्या क्षणी त्या कस्तुरीला गंगेच्या पाण्याचा स्पर्श होतो, त्या क्षणी ती कस्तुरी ज्यांच्या पासून निर्माण झाली ती हरण सुद्धा पुण्यवान होतात आणि स्वर्गाला जातात. म्हणजे कल्पना कुठून कुठून येलेली आहे, कुठंतरी या गंगेच्या उदकाचा स्पर्श झाला आणि ती देवांच्या या नंदनवनामध्ये मुक्तपणाने संचार करतात, त्यांनाही हा आनंद मिळाला केवळ त्यांच्याकडून निर्माण झालेल्या कस्तुरीला गंगेच्या पाण्याचा स्पर्श झाला म्हणून. अशा अनेक कल्पना जगन्नाथ पंडितांनी या स्तोत्रामध्ये मांडून आपल्याला गंगेचं महत्त्व सांगितलेलं आहे, गंगेच्या पावित्र्याची, गंगेचं महात्म्य काय आहे याची आपल्याला अनुभूती दिलेली आहे. श्लोक साक्षात आपल्याला वाचताना सुरनदी जी आणि गंगा तिच्या दर्शनाची अनुभूती येते. शेवटी असं म्हटलंय पंडितराजांनी त्याच्यामध्ये, इमान पियुष लहरी जगन्नाथी नृमतां, य पठेत तस्य सर्वत्र जायते जय संपदा. आपण गंगा लहरी असं म्हणतो, पण त्यातलं नाव त्याचं आहे पियुष लहरी. ही पियुष लहरी म्हणजेच हे गंगा लहरी स्तोत्र जे जगन्नाथ पंडितांनी निर्माण केलेलं आहे, जो नेहमी पठण करेल, त्याचं जो शिकेल, जो वाचेल, जो अभ्यास करेल, त्याला सगळीकडं जय आणि संपत्ती या दोन गोष्टींची प्राप्ती होईल. गंगा दशहरा पर्वाच्या निमित्तानं आपण या स्तोत्राचा थोडासा अभ्यास करावा. शक्य झालं तर संपूर्ण स्तोत्र अर्थासह वाचून प्रत्यक्ष गंगेच्या दर्शनाचा अनुभव घ्यावा. पंडितराज जगन्नाथांच्या या प्रासादिक रचनेच्या माध्यमातून त्यांच्या शब्द सामर्थ्याचा अनुभव घ्यावा. त्यांचा जो कल्पना विलास आहे तो किती अत्युच्च कोटीचा आहे याचा अनुभव घ्यावा आणि ही प्रासादिक रचना कंठस्थ करावी. हे केवळ स्तोत्र नाहीये, तर हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे, हा आपला सांस्कृतिक वारस आहे. त्याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं हे आपलं दायित्व आहे. म्हणून पुन्हा एकदा पंडितराजांच्या शब्दात आपण याचा समारोप करताना या गंगा लहरी स्तोत्राचं महत्व बघूया. इमान पियुष लहरी जगन्नाथेन निर्मितां, य पठेत तस्य सर्वत्र जायते जय संपदा.
1: पतित पावनी तू गंगा, गंगा लहरी या स्तोत्राविषयी आपण जाणून घेतलं दीपक पाटणकर यांच्याकडून.

0: आदरातून श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृत वाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: संस्कृत वाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करत आहोत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोतेहो, आज आपण बोलणार आहोत ते रीमा लागू यांच्याविषयी. आज त्यांचा स्मृती दिन आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतली ही ग्लॅमरस आई रीमा लागू.

0: लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं मैने प्यार किया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. देव कोहली यांच्या गीताला राम लक्ष्मण यांचं संगीत होतं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती हे

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, लेखिका अभिनेत्री असणाऱ्या मंदाकिनी भडभडे यांची ही मुलगी नयन भडभडे पुण्यासारख्या शहरात मोठी होत होती. हुजूरबागा शाळेत शिकत होती आणि त्यामुळं सांस्कृतिक वातावरण घराबरोबरच बाहेरच्या जगातही मिळत होतं. याच वयात म्हणजे विद्यार्थी दशेत असतानाच त्यांच्यातल्या अभिनयाची चुणूक दिसल्यामुळं अनेक ठिकाणी अभिनय करण्याचा त्यांना मार्ग मिळत होता. मराठी रंगभूमीवर त्यांचं पदार्पण झालं होतं. तो वारसा आईकडून मिळालाच होता. हिरवा चुडा, हा माझा मार्ग एकला अशा चित्रपटांमधून बेबी नयन या नावानं बालकलाकार म्हणून रीमाताईंनी या चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर हळूहळू आपला अभिनय लोकांना आवडतोय हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये प्रयोग करायला सुरुवात केली आणि एक उत्तम अभिनेत्री हळूहळू तयार होयला लागली.

0: लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं हम आपके है कौन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रवींद्र रावळ यांच्या गीताला राम लक्ष्मण यांचं संगीत होतं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता

0: नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोतेहो, एक उत्तम अभिनेत्री म्हणून हळूहळू रीमा लागू यांचं नाव होऊ लागलं होतं. 70-80 दशकात मराठी रंगभूमीवर आणि नंतर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. 1980 आक्रोश, कलयुग यासारख्या दर्जेदार चित्रपटांमधून त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या प्रवासाला सुरुवात झाली. रिहाईमधली त्यांची थोडीशी वेगळी आणि काहीशी धीट वाटणारी भूमिका असो किंवा मग कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, हम आपके हे कोण, अशा चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेली आई असो, रसिकांना प्रत्येक वेळी रीमा लागू आवडत गेल्या.

0: समीर यांचं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं साजन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत एस बी बालसुब्रमण्यम यांनी गायलं होतं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ग्लॅमरस आई ही प्रतिमा रीमा लागू यांनी रुजवली. अनेक नायक नायिकांची आई त्यांनी साकारली आणि हा मोठा पडदा व्यापून टाकला. आपलं अस्तित्व ठळकपणे जाणवूनही दिलं. याच रीमा लागू यांनी वास्तव या चित्रपटामध्ये आपल्या गँगस्टर पुत्रावर गोळी घालणारी करारी आई तितक्याच ताकदीनं साकारली आणि आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलं.

0: शंकर महादेवन आणि सहकलाकारांनी गायलेलं वास्तव या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: श्रोतो, आपल्या अभिनयानं मोठा पडदा व्यापत असताना रीमा लागू यांनी रंगभूमीशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटू दिली नाही. घर तिघांचं हवं, चल अटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय, सौजन्याची ऐशी तैशी, शांतेचं कार्ट चालू आहे, छापा काटा, अशा बऱ्याच नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि रंगभूमीवरच्या या रीमा लागूसुद्धा प्रेक्षकांच्या मनामध्ये अमीट ठसा उमटून गेल्या.

हम साथ साथ हैं या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं हरिहरन प्रतिमा राव संतोष आणि सहकलाकारांच्या आवाजामध्ये. श्रोते हो, 50 वर्षांहून अधिक काळ चित्रपटांमध्ये नाटकांमध्ये काम करणाऱ्या रीमा लागू सिनेमातल्या दुःखी कष्टी अशा आईला ग्लॅमरस रूपात साकारणाऱ्या रीमा लागू हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर जाऊनही मराठी रंगभूमीशी मराठी चित्रपटसृष्टीशी नातं जोडून ठेवणाऱ्या रीमा लागू आज 18 मे त्यांचा स्मृतिदिन आणि त्याच निमित्तानं आपण त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं ऐकली. कार्यक्रमातलं हे अंतिम गीत कल हो ना हो या चित्रपटातलं.

सोनू निगम यांनी गायलेल्या कल हो ना हो या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला निरोप द्या. नमस्कार.

0: अमृता सुभाष आणि सहकलाकारांनी गायलेलं प्रवीण दौणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर फडके यांचं होतं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती हे

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क राहा.

0: अभिजित सावंत आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं तुषार मुरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रीतम काळे यांचं होतं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे खांगण्यापूर्वी चेक नाही पटेल का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती हे

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रीकांत पारगावकर यांनी गायलेली आरती प्रभू यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत आनंद मोडक यांचं होतं. आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सुरुवातीला वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 मध्ये हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली.

घरा लहायची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: श्रोते आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात MA पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी BEd पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती KC गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशन मध्ये म्हणजे संभाषण करण्यात नेमकी अडचण कुठे येते?
2: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडेंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ऍक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
1: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून, कशी करावी?
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ आय एम गेटिंग रेडी, आय एम गोइंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनिटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
1: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
2: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचंय. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे. घरात

0: घरातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
1: अनेक वेळा शब्द माहिती असतात पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन. तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
0: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्म क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्य रचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
1: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
0: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राइंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचं तुम्ही संकोच बाळगायचं नाही आहे. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
1: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला की विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
0: कोणत्याही भाषेसाठी, कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, या गोष्टींचं प्राथमिक ज्ञान सुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
1: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द, योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह, वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
0: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचंय वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडेंट, शी इज व्हेरी कॉन्फिडेंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निक सुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचेत. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
1: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं, बोलता येतं पण उच्चार योग्य नसतात किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी

0: शंका असते मनात, मग हे उच्चार म्हणजे प्रोनाउन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
1: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाउन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की तुम्ही ॲक्टिव्ह लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपण सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एकावेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. ॲन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चारसुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात.
0: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही. तर या लिसनिंग आणि स्पीकिंग याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ, व्हॉट डीड यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तर तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
1: लिस्निंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनाउन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिस्निंगमुळेच म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिस्निंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ॲक्टिव्ह लिस्निंगमुळे समजतात.
0: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय, त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
1: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता, स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं प्रोनाउन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत, आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
0: आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते, कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याचीही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
1: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण

0: विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही, त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो, मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनिटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात. आणि रीडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
1: अगदी योग्य. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी, फ्लुएन्सी ही महत्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही, फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
0: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनिटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन, किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनिटं बोलण्याचा, सलग बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणाला तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रिडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
0: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचंय आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला मी इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःच शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग आणि स्पीकिंग मध्ये संतुलन ठेवू शकता.
1: आता तुम्ही म्हणालात तसं रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
0: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं, तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत, या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो, त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंट मधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा. अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
1: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो. तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?

0: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक, तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाहीत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटस इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचंय. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पानी वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात, तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
1: अगदी बरोबर, पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
0: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रीडिंग वाचन ही किती महत्वाचं आहे याबद्दल रीडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रीडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा, कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचनाबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये. मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचंय?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशा वेळी वर्नाक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीम मध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशा वेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ते भाषाशी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी

0: त्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो. तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग चार दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे, पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं हवीत, उद्या मला 30 मिनिटं जमत नाही, पण मी उद्या 15 मिनिटं मॅनेज करू शकतो. 15 मिनिटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचे, पण नक्की करायचे. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका. अगदी कीप इट सिम्पल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
1: श्रोते हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: श्रोते, आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौस प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या

डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्यांनी त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाही आहेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग, रूप, गंध, स्पर्श, नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करतायत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो. त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहामध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहजच पूर्ण म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवा गीताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणाराचा उघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलोय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलन शक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नर पोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोह मधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघांविषयी इतकं नाजूक हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतर यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहामधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्यापुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगू आजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी,

माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग ढोल लेझिम याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर, अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्ग चक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ञांनी विवेचन केलंय. उदाहरणार्थ, आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताराचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत, मालवत. ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावेपाठच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेघ आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा हो. वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पाहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांची जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक

पुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असं थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला येई आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई, दादा, आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आई बरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पळत. मला स्मरते नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची निष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच गेल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असं मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्या भोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरती घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळूवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेव्हा आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते रामराजा आम्ही वानरांच्या फौजा. श्रोते हो, वाचलेलं छानस यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुरिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1 वाजते थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पुढचं पाऊल या चित्रपटातील गीतात ऐकूया. सुधीर मोघे यांची रचना आहे आणि संगीतकार आहे सुधीर फडके.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सांगते ऐका या चित्रपटातील गीत. गीतकार गदी माडगूळकर, संगीतकार वसंत पवार.

श्रोते हो, चंद्रशेखर गाडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेपळकर यांची रचना आपण ऐकली. प्रभाकर जोग यांचं संगीत होतं आणि चित्रपट कैवारी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेल्या जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे गदी माडगूळकर यांची आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, दुपारचे 1:30 थोड्याच वेळात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या संभाजीनगर केंद्रावरून संक्षेपित करू. त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या 2 देशांच्या भेटीसाठी रवाना झाले. दोन्ही देशांवर

बरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी या सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही.डी. सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, एपी अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या

प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी सीआयएफएसचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणू कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी या अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: महाराष्ट्र दिनी बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठेत 58,71,000 किलो रेशीम कोषची आवक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: बीड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करूया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जनगणना 2027 अंतर्गत घर सूचीकरण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनं पार पडल्यानंतर आता प्रगणक घरी येऊन आपली माहिती नोंदवून घेणार आहेत. यावेळी नागरिकांनी शासनानं निर्धारित केलेल्या जनगणनेशी संबंधित 33 प्रश्नांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी. बीड जिल्हा घर सूचीकरणाच्या कामकाजात राज्यात अग्रस्थानी राहावा यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक

0: जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजना तसंच विकास कामांना गती देण्याची सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाला दिली आहे. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 27 विभागांचा आढावा घेतला. दरम्यान सोनवणे यांनी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासंदर्भातही आढावा बैठक घेतली. येत्या 15 ऑगस्टपर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह ग्रामीण मार्गावरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सूचित केलं. बीड शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वरील बालेपीर परिसरातली रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं. बालेपीर परिसरात मशिदीजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रखडलेला रस्ता आणि नालीकामांबाबत तसंच अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासंदर्भातली मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. रखडलेली कामं 1 महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पक्षानं दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सीवरील धारूर घाट इथं वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत यावेळी चर्चा झाली. बीड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या हस्ते झालं. यावेळी 1209 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. बीड जिल्ह्यातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 2021 मध्ये बीड बाजार समितीत प्रथमच रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ सुरू केली होती. यावर्षी या केंद्रात 56,129 शेतकऱ्यांकडून 58,71,404 किलो रेशीम कोषची आवक झाली असून त्यातून 267,83,59,000 रुपयांची उलाढाल झाली आहे. बीड येथील विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वरदान ठरलं आहे. या केंद्राचं रुपांतर रेशीम पार्कमध्ये व्हावं अशा संदर्भातला विस्तारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सभापती सरला मुळे यांनी दिली. बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांतर्गत घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे 54,000 लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हप्ते न मिळाल्यानं गरिबांच्या स्वप्नातील घरांची बांधकामं अर्धवट अवस्थेत असून हक्काच्या निवाऱ्यासाठी लाभार्थ्यांना आता पावसाळ्याच्या तोंडावर उघड्यावर राहण्याची भीती सतावत आहे. या गंभीर प्रश्नी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून जिल्ह्यासाठी विशेष निधीची मागणी केली असून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केली. केज तालुक्यातल्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला. त्यांनी दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला. बीड विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा होऊन लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शवली. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते डायलिसिस सेंटर, सोनोग्राफी मशीन तसंच 5 लाख लिटर पाणीसाठा तलावाचं लोकार्पण करण्यात आलं. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातल्या रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचं आमदार धस यावेळी म्हणाले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहांनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. दुपारचे 1:46 झाली. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला राणी वर्मा यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे प्रदीप वर्तक यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना. संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, या गीता बरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाले. आता ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: नाटक नावाचा तराफा हा अतुल पेठे यांचा मनोविकास निर्मित लेखसंग्रह मराठी रंगभूमी स्थानिक समाज आणि लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा सहज आणि प्रवाही आढावा घेणारा आहे. तराफ हा शब्द ऐकताच एक आधार आठवतो, संकटातून बाहेर काढणारं साधन अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते. या पुस्तकात नाटकही तसंच दाखवलंय, बदलत्या अस्थिर काळात माणसाला आधार देणारं आणि विचार करायला लावणारं माध्यम. या पुस्तकात एकूण 11 लेख आहेत आणि एक मुलाखत. नाटक, भवताल आणि जगणं यांचा वेध लेखकाने घेतलाय आणि या तिन्ही घटकांचे ताणेबाणे आपल्यासमोर मांडले आहेत. पुस्तक 3 भागात विभागलंय, रंग, अंतरंग आणि संवाद. रंग या भागात पेठे यांचा नाट्यक्षेत्रातला प्रवास रेखाटलेला आहे. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते विविध प्रयोगांपर्यंतचे अनुभव ते अगदी मोकळेपणाने सांगतात. कर्नाटकातलं हेगोडू गाव आणि निनासम या नाट्यसंस्थेशी त्यांचं नातं जे आहे ते त्यांनी खूप जिव्हाळ्याने मांडलंय. तसंच सत्यशोधक सारख्या नाटकांचे प्रयोग, निळू फुले यांच्याविषयीचा आदर आणि रंगभूमीवरील इतर अनुभव यामुळे हा भाग जिवंत वाटतो. अंतरंग या भागात लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले अतुल पेठेचे निवडक लेख आहेत. या लेखात पेठे यांचा विचार करणारा, समाजाकडे पाहणारा चेहरा दिसतो. रमलेल्या बाबाची गोष्ट हा लेख विशेष लक्षात राहतो. हा लेख वडील आणि मुलांमधलं नातं खूप साध्या आणि प्रभावी पद्धतीने दाखवतो. बाप

0: जे फक्त अधिकार गाजवणारा नसून समजून घेणारा असू शकतो ही जाणीव या लेखात नव्हते. तसंच मी हिंदू आहे हा गाजलेला लेख आजच्या दूषित आणि ध्रुवीकरण झालेल्या वातावरणात पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज अधोरेखित करतो. प्रवास वर्णन, आरशातला पुरुष किंवा आजारी समाजाच्या नोंदी यासारख्या लेखातून ते स्वतःकडे आणि समाजाकडे प्रामाणिकपणे पाहतात. पुरुषी अहंकार गाळून टाकणारा आरशातला पुरुष आणि जबाबदार संवेदनशील नागरिक म्हणून लिहिलेल्या आजारी समाजाच्या नोंदी हे सगळेच लेख वैचारिक समृद्धी देतात. जर्मन नाटककार बर्टोल्ड ब्रेश्ट यांचा नाट्यविचार अतुल पेठेंच्या नाट्यविषयक भूमिकेचा अदृश्य गाभा आहे. चिंतनशील प्रगल्भतेने अतुल पेठे भवताल आणि नाट्यवस्तूची वीण उंफत आलेले आहेत. संवाद या भागात ओंकार गोवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आहे. या मुलाखतीतून पेठे अभिनय, नाटक आणि अनुभव याबद्दल सखोल पण सहज बोलतात. नाटक कसं पाहावं, त्यातून काय घ्यावं आणि कलाकाराने भूमिका कशी समजून घ्यावी याबद्दलचे त्यांचे विचार वाचकाला नवीन दृष्टी देतात. नाटक नावाचा तराफा हे पुस्तक केवळ नाटकाबद्दल नाही तर जगण्याबद्दल आहे. अतुल पेठे या नाटक जगणाऱ्या रंगकर्मीची प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि समाजाशी असलेलं नातं या लेखांमधून स्पष्ट जाणवतं. गेल्या सुमारे 35 वर्षात समाज, माणूस, विचार, तंत्रज्ञान, राजकारण, संवेदना सगळ्याच पातळ्यांवर जेवढे बदल किंवा ऱ्हास किंवा क्षती झाली तेवढ्या वेगाने हे इतिहासात आधी कधीच घडलं नसावं. या धावपळीच्या उलथापालथीच्या काळात प्रायोगिक नाटक हा प्रकारही सतत बदलत गेला आणि स्वतःला नव्याने शोधत राहिला. या बदलत्या प्रवाहात अतुल पेठे या अवलिया रंगकर्मीनी तेवढ्याच ताकदीनी सामाजिक भान जपणाऱ्या जबाबदार नागरिकाने नाटक नावाचा तराफा समर्थपणे सांभाळला आणि तोलत ठेवला. नाटक आवडणाऱ्या आणि विचारप्रधान लेखन वाचायला आवडणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: देसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. बीज प्रक्रिया याविषयी माहिती जाणून घेऊयात. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित जातीचं शुद्ध आणि दर्जेदार बियाणं वापरणं महत्वाचं असतं. प्रति हेक्टर उत्पादन कमी येण्यात निकृष्ट बियाणांचा वापर हे एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी होऊन तोटा सहन करावा लागतो. जर बियाण्याची उगवण क्षमता न तपासता बियाणं पेरणीसाठी वापरलं तर त्याची उगवण चांगली होत नाही किंवा त्याचा जोम कमी असतो, त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेतीसाठी वापरण्यात येणारं बियाणं शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं असल्याशिवाय खत, पाणी, अंतर्मशागत या बाबींवर केलेल्या खर्चाचा मोबदला मिळू शकत नाही. बहुतेक शेतकरी आपल्याच शेतात तयार झालेल्या मागील वर्षाचं धान्य बी म्हणून वापरतात. धान्य आणि बियाणं यातला मुख्य फरक म्हणजे बियाणं शुद्ध आणि उगवणक्षम असतं तर धान्य उगवणक्षम असतंच असं नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी विविध पिकांचं बीजोत्पादन घेतलं तर नक्कीच अधिक उत्पादन मिळवता येईल आणि बियाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता येईल. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं केलेलं बीजोत्पादन हे महत्वाचं असतं. बीजोत्पादन करताना बीजोत्पादनाचे आणि प्रमाणीकरणाचे जे नियम तयार केलेले असतात ते पाळणं अत्यंत गरजेचं असतं. बीजोत्पादन आणि प्रमाणीकरणाचे नियम बियाण्याच्या प्रकारावर अवलंबून असतात. विविध पीक पैदासकरांनी विकसित केलेले नवीन संकरित आणि सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचावे यासाठी त्यांचं बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या 4 टप्प्यात घेतलं जातं. मूलभूत बियाणं, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत बियाणं. मूलभूत बियाणामध्ये पीक पैदासकरांना नवीन वाण विकसित केल्यानंतर त्यांच्याच देखरेखीखाली मूलभूत बीजोत्पादन घेतलं जातं. त्यामुळे बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनुवंशिक किंवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही. मूलभूत बियाण्याची शुद्धता 100% असते. हे बीजोत्पादन कृषी विद्यापीठ,

शासकीय संस्था या ठिकाणी घेतलं जातं. मूलभूत बीजोत्पादन प्रक्षेत्राचं परीक्षण हे त्या पैदासकारांकडूनच घेतलं जातं. मूलभूत बियाणं प्रक्रिया करून तयार झाल्यानंतर या बियाण्याच्या पिशव्यांना पिवळ्या रंगाची खून चिठ्ठी लावतात. या टॅगवर बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाणं उत्पादनाचा हंगाम, वर्ष याची माहिती दिलेली असते. पायाभूत बियाणं हे मूलभूत बियाण्यापासून तयार केलं जातं. हे बियाणं उत्पादन करताना बीजोत्पादनाची जास्तीत जास्त शुद्धता कशी राखली जाईल हे पाहिलं जातं. पायाभूत बीजोत्पादन हे प्रामुख्यानं कृषी विद्यापीठ किंवा सहकारी प्रक्षेत्रावर किंवा बियाणं महामंडळातर्फे प्रगतशील शेतकऱ्यांच्या समितीच्या देखरेखीखाली केलं जातं. प्रक्रिया करून तयार झालेल्या पायाभूत बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाची खून चिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता याची माहिती दिलेली असते. या टॅगवर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. प्रमाणित बियाणं हे पायाभूत बियाण्यापासून तयार करतात. प्रमाणित बियाण्यात प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार

0: बियाणून बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाची खून चिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता याची माहिती दिलेली असते. या टॅगवर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. प्रमाणित बियाणं हे पायाभूत बियाण्यापासून तयार करतात. प्रमाणित बियाण्यात प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार अनुवंशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते. या प्रकारचं बीजोत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हे बियाणं प्रमाणित करून घ्यावं लागतं. यासाठी पेरणीनंतर 15 दिवसाच्या आत जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेकडे बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करणं आवश्यक असतं. बीजोत्पादन निर्धारित प्रमाणकानुसार घ्यावं लागतं. यात प्रामुख्यानं वापरण्यात येणारं बियाणं, विलगीकरणानंतर भेसळ काढणं या गोष्टींचा समावेश होतो. प्रमाणीकरण यंत्रणेकडून या बीजोत्पादन क्षेत्राची पाहणी केली जाते. नंतर या प्रमाणित बियाण्याच्या पिशव्यांना निळ्या रंगाची खून चिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता आणि तपासणी तारीख याची माहिती दिलेली असते. सत्यप्रत बियाणं अनुवंशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता ही प्रमाणित बियाणे इतकीच असते. त्याचं उत्पादन सुद्धा प्रमाणित बियाण्यासाठी जी प्रमाणिकं आहेत त्याचप्रमाणे केलं जातं. परंतु त्याची पाहणी ही बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून केली जात नाही. या प्रकारच्या बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री ही उत्पादकानं घ्यायची असते. प्रक्रिया करून तयार झालेल्या बियाण्याच्या पिशव्यांना हिरव्या रंगाची खून चिठ्ठी लावतात. यावर सुद्धा इतर बियाण्यांप्रमाणेच माहिती दिलेली असते. संकरित किंवा सुधारित वाणांचं बीजोत्पादन करताना त्यांच्या उत्पादनाच्या प्रक्रियेच्या साठवणुकीच्या तसंच वितरणाच्या वेळी सर्व ती काळजी घेणं आवश्यक असतं. तरच शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं बियाणं पोहोचू शकतं.
1: बीज प्रक्रिया याविषयी माहिती आपण एकत्रित वाचन केलं होतं सुवर्ण कुलकर्णी यांनी. दुपारचे 2:05 झाले. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य धनसंपदा.
2: आरोग्य धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
3: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडौल होण्यास मदत होते. पवन मुक्तासन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंग दुखे, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते. भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत. छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला वेढा घालावा. डाव्या हाताने उजव्या हाताचे, उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळूवार डोकं वर उचलावे. मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आकर्षून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळूवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळूवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकत्र जुळवावेत. हात शरीरालगत ठेवावेत.

0: दोन कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हुंवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगद मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुप्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवित असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा. श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावे. हात जागेवर घ्यावे. ताठ नितंब खाली टेकवत हनुवटी वर घ्यावी. खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तान पादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव.

0: दुपारचे 2:10 झाले. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्याची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे. आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाही. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाही तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळं आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे.

0: सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रुपांतर होऊ शकतं कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे कारण चारही बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन जर्मनी बेल्जियम नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते, पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोते दुपारचे 2:15 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

दुपारचे 2:30 वाजले. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया सिप्टे हसन यांचं सतारवादन, राग भीमपलास. त्यांना तबलासाथ केली आहे अमित चौबे यांनी. मध्यलयगत, रूपक तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया सिप्टे हसन यांचं सतारवादन, राग भीमपलास.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार। नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले। आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता। अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे। यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल। याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे। काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली। या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले। या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे। मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे। कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं। सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली। 100 रुपयांच्या

त्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या चौघा जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50-100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी एक जण स्थापत्य अभियंता असून एक जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी

हातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजना लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथे काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड

मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. प्रसारणात मी आपल्यासोबत समृद्धी कुलकर्णी. श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. या कार्यक्रमात ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची रचना. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे झुक गया आसमान या चित्रपटातलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात शैलेंद्र यांची रचना. जंगली या चित्रपटासाठी संगीत दिले शंकर जयकिशन यांनी.

श्रोतहो, कार्यक्रम आल्यानंतर किशोर कुमार यांच्या स्वरात शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली हसरत जयपूर यांची रचना. चित्रपट आहे कल आज और कल.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

श्रोत्यांनो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी आणि नंदा यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना. कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जब जब फूल खिले या चित्रपटातलं.

0: श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं जुली या चित्रपटातलं. श्रोते हो या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: श्रोते हो यानंतर ठीक 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मंडळी, आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा काळ आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग सामावलंय. हातातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाही राहिलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातातून फोन खाली ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदीर चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साध आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही दिसतं. आणि मग नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य इतकं साधं काय आहे, माझ्याकडे दाखवण्यासारखं काय आहे. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्स मध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात, प्रत्येक यशाच्या मागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाते. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता यामुळे होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी यातून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंदात घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी. पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशही सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी

असतो. काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण, आणि हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आली आहे, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये. त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर कितीतरी फिल्टर्स वापरले जातात, कॅप्शन बद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते, आणि जेव्हा अपेक्षे इतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी कधी आपण स्वतःला विसरून जातो. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो, आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाहीये. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहण्याची सवय लागते, शांत बसणं कठीण होतं, एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्समध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

वेळी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी ऑनलाइन जसा दिसतो तसाच प्रत्यक्षात आहे का? जर उत्तर नाही असं असेल तर कदाचित आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःचं खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण काळात लाईक्स मदतीला येत नाहीत तर माणसं येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाईनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल मीडियावर नसतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. ती उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं, पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे, पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात ठेवण्यासाठी असतात, आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. आपली ओळख ही फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदानं जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही शिक्षणासाठी, तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बदलासाठीही होऊ शकतो. जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला, पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो, पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी

खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय, प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पण आयुष्याला वेळ लागतो, नात्यांना वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्यायला वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपलं खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर आहे, आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे, आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे आणि आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात, पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्यात, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झाली इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

मध्यम लहरी 249 एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. आज या कार्यक्रमात आपण भगवान खराटणी आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या ऐकणार आहोत.

आता आपण भगवान खराटणी आणि सहकारी यांनी गायलेला धनगरी ओव्या ऐकणार आहोत.

0: असं
1: दामुश्याती भगत
0: नाचरान यांना विचारत पडला
1: की आज त्याला पोटांग मिळा अंगाला वस्त्र मिळा
0: पायाला पायतान मिळाला काम धंदा कुणी लावीना
1: म्हणून त्याने काय करायचं रोज जेवण लावायचं गावामध्ये विकायचं त्याच्यावर ते निर्वाह चालू ठेवला
0: थोड्या थोड्या दिवसानं
1: एके दिवशी काय झालं
0: काय बरं
1: जेवण आणण्याकरता जंगलात गेला बरं का फिरलं जेवण काय सापडलं दामू शेतीला दामू शेतीने

0: ये दामुशिटी काय केलं
1: जगला जाऊन सने
0: हे तोडलं बाबाबुरी
1: बांधली दूरी जरा
0: मुळी घेतली डुईवरी
1: नगर मार्गे रस्ता धरला
0: त्या टेबला काय लहान वैभाव रामदेव बालकवर्ग 5 वर्षाच
1: रामची मूर्ती असताना
0: आई गमले भूक लागली वाट जेवाय
1: आई मी सकाळ खेळा गेलतो लागून गेली मला
0: हे जेवायला दळायचं पिता जंगलामध्ये जळ आणणं करता येईल
1: बरं
0: बाळ तू निवा दवायचा ती कसा जेवणार
1: आई आज आपण पांढरा निवा दवायचा मग जेवण करायचं
0: नंतर जेवण बाळ
1: तवर नाही जेवायचं
0: छेच्छावर का
1: आई बाबा जर रस्ता आलं माझी मी जाऊन जाऊन येऊ का
0: तू मुंबईचं लालन झालं धन्य धन्य परमेश्वर दिवा तर पोटी मुलगा असला देवा मुंझाकडीमध्ये नवेद भरला मुळे जेव्हा पाणी दिलं
1: बाळा जाता दिलं असताना
0: बाळ

0: काय केलं?
1: रावळाला गेल्यानंतर देवा पुढे निवत ठेवला, देवा रोज येतो आमचा पिता कसे जेवता, आज काय झालं सांगा मला।
0: त्या डोळ होते मूर्ती पाषाण जेवता कोलत, नामदेव मला देवाचं नाही जेवला तर माझा प्राण निर्माला हित, नामदेव माग सरळ झाला परिपाठ केला त्यानं,
1: देवाला कोळ मोठे पडले
0: म्हणून जेव्हा पिंडीतून बाहेर निघाले भोजन करून गुप्त झाले,
1: आपण जावा तर राजवाड्याला,
0: म्हणून नामदेवाने देवा तुम्ही काय केलं झाकणी मोह घेतला देवातून निघाले, दामू शेट्टी होते मोले विकून, हे बाळ नामदेवा कुठे गेला होता?
1: देवाला,
0: देवाला होय नैवेद काय केला?
1: देवाने खाल्ला,
0: देवाने खाल्ला
1: मग काय?
0: अरे मूर्खा पापी चंड पुष्कळ धर्मी निवेद देतो कधी नाही देव खात दगडाची मूर्ती।

0: रामुशीती नामदेव रावळाचे आलेत देवावरील वाद कुणी खाल्लं खरं सांग म्हणजे आमच्या वडिलाला
1: परतील माझा मगाचा धडा पाठ करील
0: म्हणून देवानी काय केलं मूर्तीतून जे प्रगट झालेत दामोशीचे लागले म्हणायला झालं तुला परसन दामोशीची भक्त मी प्रसन्न झालो तुला काय मागायची माग देण्यास केवळ का
1: देवा
0: म्हणून दामोशीतीला वाटलं 12 वर्ष नेलं त्या देवा जावलात कधी नाही देवा तुम्ही खाल्लात
1: बरोबर
0: कशी ठेवले विट्टू बाळात वाईट वाटले दामोशीतीला दामोशीची म्हणतो देवा मला धन नको दिली नको पैसा नको अडका नको
1: काय पाहिजे
0: फक्त देवा मी एकच मागतो.

0: पडलो पैसा को अडकण को कळण को मग फक्त नाम देवाची लगन करून द्या मला.
1: अरे भोळा भक्ता काय तो मागून मागितलं. अरे धन दिलं मागायचं ना सोनं मागायचं.
0: देवा तुम्ही हेच मला धड्यावर का. मला धड्याची गरज नाही.
1: फक्त बाळाचं लग्न करायचं असं आहे भक्ता. तीन दिवसाची मुदत दे मला.
0: म्हणून देवानी काय केलं.
1: काय बरं
0: तीन दिवसाला राहणार हे म्हणले देव. त्या पोटरगण काय केलं.
1: काय बरं
0: जगे केलं का पिबी जरा
1: अंगर का बरं
0: मोत जा तुला सोबे पागुट्याला
1: असं
0: रत्नाचा सोबे पायरात मोत्याची झाडा घोंगडीला गळ्यात कंटी बोटात अंती
1: आता बी सवर्णाची काठी
0: देव भक्तीचा बुके

0: श्रोते हो, लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण भगवान खराटणे आणि सहकारी यांनी गायलेला धनगरी ओवे ऐकल्यात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोते हो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: क्रीडांगण वेध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
4: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
3: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
4: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
3: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
4: फक्त आणि फक्त
3: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही.
5: श्रोतेहो, यानंतर ठीक 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्या.

श्रोतेहो, या रूपरेषेनंतर म्हणजेच संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार, संध्याकाळी 8:15 पॉप संगीत, यामध्ये बाबू मान यांची गीतं आपण ऐकणार आहोत. 9:15 रात्री स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, रात्री 10:00 हॅलो आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात काशीनाथ शंकर बोडस यांनी गायलेला राग यमन आपण ऐकू शकाल. आमची उद्याची सभा सुरू होईल 5:50 सकाळी 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये आपण परब्रह्मस्तवन तारा गंधे यांच्या स्वरात ऐकू शकाल. सकाळी 6:10 प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये सेंद्रिय खताविषयी माहिती सांगतील महेश इनामदार. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये आपण योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकू शकाल. 6:50 परिसर, या कार्यक्रमात आपण पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती या माहितीचा भाग 3. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. आरोग्याची गुरुकिल्ली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 7:45. त्यानंतर गाणी मनातली या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल.

8:40 चिंतन हाच चिंतामणी, 8:55 लखलख चंदेरी, 9:10 अमृत कलश यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकाल. 9:30 प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर, निवेदन वेदवती गोखले, सादर करते श्रीनिवास जरंडीकर. 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई केंद्राचा विशेष कार्यक्रम. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा. 12:00 वनिता मंडळ. 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. आमची सायंकालीन सभा सुरू होईल 4:58. 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:05 लोकसंगीत, यामध्ये आपण तुकाराम तातोबा सदामते यांनी गायलेलं भेदिक ऐकाल. 6:35 अमृत कलश या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये आवड बळीराजाची हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकाल. 8:15 हिंदी भक्तिगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. आणि 10:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात CR व्यास यांचं गायन, त्यांनी गायलेला राग चंद्रकंस बागेश्री अंगाचा. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मधुराचा नमस्कार. मंडळी, तुम्हाला आपल्या मराठी नाटकांमधला विसरणारा गोकुळ आठवतोय का? आपण सगळं विसरतो म्हणून आपल्या उपरण्याला गाठी मारणारा हा गोकुळ गाठ कशासाठी बांधली हेही विसरून जायचा. किंवा आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेला विसराळू विनू हा धडासुद्धा अनेकांना आठवत असेल. मेथी पेरली आहे असं वाटून रोज पाणी घालणारा पण मेथ्याच पेरायचा विसरलेला हा विनू. काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करणारा पण विसराळूपणामुळं पूर्णत्वाला न जाणाऱ्या गोष्टी या धड्यामध्ये आपण वाचल्या होत्या. विसरभोळेपणा, विसराळूपणा यातून होणाऱ्या गमती जमती, कधी कधी होणारी फजिती, हे सगळं आपल्यापैकी अनेकांनी वेळोवेळी अनुभवलं असेल. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. सुधीर वामन कुलकर्णी यांची ही गोष्ट आहे विसराळूपणा. एखाद्या माणसावर आपण जबाबदारी देतो पण विसरभोळेपणा हा जर त्या माणसामध्ये असेल तर काय घडू शकतं, त्यांना मनस्तापही होऊ शकतो, हे सगळं सांगणारी ही कथा विसराळू.

रघुनाथ माझा जवळचा मित्र, निरागस, भाबडा, काहीसा धांदरट आणि त्याच्या गळ्यात शोभून दिसणारा अतिलोभसवाणा अलंकार म्हणजे त्याचा विसराळूपणा. आम्हा मित्रांमध्ये त्याच्याबद्दल चर्चा चालायची ती प्रामुख्याने याच त्याच्या स्पेशालिटीची. बाकी एरवी स्वभावाने अतिशय प्रामाणिक, कामसू, इतरांच्या उपयोगी पडणारा, आत एक बाहेर एक असे कधीच नाही, प्रेमळ, सतत हसरा चेहरा, पण महत्त्वाची आणि मोक्याची आठवण ऐनवेळी हमखास विसरणारा. जेव्हा कधी आम्ही त्याच्यावर वैतागून संतापून जायचो तेव्हा विसराळूपणाचे अदृश्य चिलखत घालून खरे तर त्याच्या अंगावर कायमच ते होतं चढलेलं. आमचे सगळे मनसुबे, योजना, डावपेच उधळवून लावून तो आम्हाला सांकेतिक अर्थाने उचलून आपटायचा. कुठून याला सुधारायच्या नादाला लागलो, त्याला चांगले तिंबून काढू असा निर्धार करून त्याच्यावर तुटून पडणारे आम्ही हताश होऊन शरणागती पत्करायचो. कारण एखादी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तो अक्षरशः खरोखरच विसरून गेलेला आहे हे गरीब चेहरा करून तो सांगू लागल्यावर कसे धारेवर धरणार ते आम्ही त्याला. कधी कधी मात्र त्याचा हा विसरभोळेपणा हा त्याचा बिलंदरपणा आहे की काय असा संशय यायचा. हा डांबीस प्राणी गरिबाचा आव आणून आम्हा सगळ्यांना गंडवतोय काय असा बऱ्याच वेळा प्रश्न पडे. तो आपल्याला येडा बनवतोय, विसरभोळेपणाचं नाटक करून आपल्याला शेंडी लावतोय अशी दाट शंका अनेक वेळा यायची. पण मग त्याचा तो भावडा निरागस चेहरा, तो प्रामाणिक युक्तिवाद, स्वतःच्या विसरभोळेपणावर त्याचा स्वतःचाच दिसून येणारा सात्विक संताप, त्यानं स्वतःची आमच्यासमोर केलेली निर्भत्सना, पुन्हा पुन्हा गायावाया करणं, माफी मागणं, हे सगळं बघून आम्ही विरघळायचो. बरं, आम्हा उरलेल्या तीन टग्यांमध्ये पडेल ते काम बिनबोबाट करणारा, सांगकाम्या, सरळ मार्गी, स्वतःची अक्कल न चालवणारा, नम्र, अबोल, स्वतःचं वेगळं असं मत किंवा आग्रह कधीच नसणारा हा आम्हा चौघांच्या टोळक्यात एकटा रघुनाथ होता. त्याला दूर लटून आम्हालाच परवडलं नसतं. येऊन जाऊन त्याच्या विसरभोळेपणाचा रोजच्या व्यवहारात कधी कधी वैताग यायचा इतकंच. दोन चार दिवसात मामला थंड व्हायचा. आम्ही चौघे मित्र एखाद्या हॉटेलात महिन्यातून एकदा पार्टी करायचो, तेवढा चेंज, रोटेशननुसार प्रत्येकानं बिल भागवायचं सगळ्यांचं. पार्टी ठरल्यावर रघुनाथ त्याच्या स्वभावानुसार

नुसार ती देणाऱ्याच्या प्रत्येक सूचनेची कामाची जबाबदारीची प्रामाणिकपणानं अंमलबजावणी करायचा. हॉटेल बुक करणे, दिवस वेळ ठरवणे, सगळ्यांच्या आधी इतरांच्या स्वागताला गेटवर उभे राहणे, मेनू ठरवणे, सगळं. एकदा अर्थातच रघुनाथचा पार्टी देण्याचा नंबर आला. आम्ही हा प्राणी विसरतोय का काय, याद असतेने त्याला दिवस, संध्याकाळची नेमकी वेळ, हॉटेल हे सगळं पुन्हा पुन्हा पढवून ठेवायचं. रघुनाथ लक्षात आहे ना, दिनांक 15 रविवार, हॉटेल मयूर. अरे यार, नाही विसरणार मी, डोंट वरी. हे डोंट वरीचं शिपूट त्याच्या प्रत्येक वाक्याला चिकटलेलं असायचं. आम्हाला वरी करणंच भाग आहे बाबा, तुझा तेजस्वी इतिहास आम्हाला छान माहीत आहे. काय भावानो टिंगल करताय, ठेवतोय लक्षात मी, डोंट वरी. आम्ही तिघे प्रत्येकी रोज तुला मेसेज करणार आहोत, रोज. त्याचं मॅटर आत्ता सांगून ठेवतो. आम्ही तिघांनी एकत्र बसून ते फायनल केलंय, ऐक. अरे दोस्तानो, काय गरज आहे त्याची, मी नाही विसरणार. ऐक, हिज हायनेस विसरोत्तम राजाधिराज भाबडेश खन्ना विसृताप बच्चन रघुनाथराव, आपण आम्हा दिनांक 15 रविवार या दिवशी हॉटेल मयूरमध्ये रात्री भोजन देणार आहात. आजपासून 8 दिवस राहिले, आपण कृपया तो दिवस, तो दिनांक, ती वेळ, ते हॉटेल विसरू नये. तिथे का जायचे हे विसरू नये, ही नम्र विनंती. काही घोळ घातल्यास आम्ही तिघे मिळून आपणास अवश्य बदडणार आहोत, हे सुद्धा विसरू नये. मी जा व्हावे, मेहरबानास जाहीर व्हावे, आपले कृपाभिलाषी गणेश मयुरेश हेरंब. विघ्नहर्त्या गणेशाची नावे योगायोगाने मिरवणारे आम्ही तिघे या संभाव्य विघ्नकर्त्याला रघुनाथला त्या दिवसापासून रोज फोनमधून हा मजकूर असलेला मेसेज न चुकता पाठवित राहिलो. फक्त त्यात उलटून गेलेला दिवस कमी करायचा बदल तेवढा करीत राहिलो. 7 दिवस 6 दिवस असं. शेवटी तो आल्हाददायक दिवस उगवला, दिनांक 15. रघुनाथकडून पार्टी मिळणार म्हणजे काय, खायची गोष्ट आहे काय, असं आम्ही आपसात बोलत राहिलो. या संदर्भात ती खायचीच गोष्ट असली तरी मेहरबान रघुनाथराव न विसरता, काहीही गोंधळ न करता, बरोबर वेळेवर हॉटेलमध्ये येणार, आमचं तोंड पसरून स्वागत करणार आणि आम्हा इतर तिघांसारखेच उत्तम जेवण देणार, काय 550 रुपये कमी जास्त. ही भावनेला हात घालणारी हृदयस्पर्शी घटना होऊ घातली होती की नाही. आम्ही तिघे वेळेच्या 1/4 तास आधीच हॉटेल मयूरवर पोचलो. रघुनाथची धडधडत्या अंतःकरणानं वाट पाहू लागलो. येते का नाही हे विचार, ही धागधूक वाटत होती ना. आणि महान आश्चर्य, मी तर चक्कर येऊन खाली पडू लागलो, कारण आला रघुनाथ. घोड्यावरून वाजत गाजत येणाऱ्या नवरदेवाला ज्या आतुर नजरेनं, व्याकुळ नजरेनं, प्रेमळ नजरेनं नवरी पाहिल, त्या नजरेनं आम्ही रघुनाथकडे पाहू लागलो. तिघांनी एकदम त्याला मिठी मारून श्वासच कोंडला त्याचा. आलास तू रघुनाथ, हाय का भावानो, तुमच्यासोबत उभा आहे यार, एवढं कावरं बावरं का होत आहे, एवढा विसरबोळा आहे का काय मी. हे त्याचं शेवटचं वाक्य हवेत पसरलं आणि आभाळातून उडणारे 4-5 कावळे तडफडत जमिनीवर येऊन पडले. परिसरातील लाईट बक्कन 4-5 मिनिटे निघून गेले. रस्त्याकडेनं चालणारे 2-4 माणसं गटारात जाऊन पडली. आम्ही हॉटेलात शिरलो, रितसर जेवण झालं. रघुनाथ बिल द्यायला काउंटरवर गेल्यावर हिमालयाचं गौरीशंकर पायाखाली आल्याचा आम्हा तिघांना भास झाला. आम्ही एकमेकांना टाळ्या दिल्या. रघुनाथला ठोकून ठोकून वळणावर आणता येतं या समाधानात आम्ही पुढील काही दिवस हवेत तरंगत होतो. 10-15 दिवस गेले. एका म्युझिक कॉन्सर्टचे फ्लेक्स मोठे मोठे बोर्ड गावभर लागले. चौघेही संगीतप्रेमी, त्या कॉन्सर्टला जायचं ठरलं. म्युझिक कॉन्सर्टचा आयोजक रघुनाथचा दूरचा नातेवाईक निघाला. तिकिटे खरेदी करण्याचे, उत्तम रांग आणि खुर्च्या पकडण्याचं नियोजन रघुनाथनं उत्साहानं स्वतःकडे घेतलं. त्याला हे काम देऊन आम्ही केवढा मूर्खपणा करत होतो हे आम्हाला पुढं कळणार होतं. नातलगाला कन्व्हिन्स करून चांगल्या सीट्स रघुनाथ बळकावेल ही आमची भाबडी आशा. कॉन्सर्टला सुमारे 3 आठवडे अवकाश होता. रघुनाथनं त्याचं डोंट वरी हे प्रसिद्ध वाक्य आमच्या तोंडावर फेकून आम्हाला गप्प केलं होतं. पुढच्या 2-3 दिवसात मेहुण्याचं लग्न ठरल्यामुळं हा बहादूर मुंबईला काही दिवसाकरता जावं लागणार म्हणून निघून गेला. आमच्यात एकाला त्याचा फोन आला. तिकिटाची चिंता करू नका, मी येतोय, हो जायगा, डोंट वरी, असाही त्याचा आश्वासक संदेश आला. आम्ही विसंबून राहिलो. हा प्राणी तिकिटांचं नियोजन करणार

वेळेत मुंबईहून येणार, आम्हाला थिएटरमध्ये येण्याचा फोन करणार आणि प्रसन्न मुद्रेने थिएटरच्या प्रांगणात आमच्या स्वागतासाठी उभा राहणार, अशा अपेक्षांची कबुतरे आम्ही आकाशात उडवत राहिलो. कॉन्सर्टचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसे आमचे धाबे दणाणू लागले, चिंता वाढू लागली. रघुनाथला केलेले फोन स्विच ऑफ लागू लागले, आमच्या हातापायातलं अवसान गळायला लागलं. मोठ्या मुश्किलीने एकदा त्याचा मेसेज आला, दोस्तानो लग्नाच्या गडबडीत आहे पण डोंट वरी, येतो बरोबर, नातेवाईकाला बोलून ठेवतो. कॉन्सर्ट उद्यावर आली, रघ्याचा पत्ता नाही, त्याचे सगळे घरदारच मुंबईला गेलेलं, घरी जाऊन काय करणार होतो आम्ही त्याच्या. तिकिटाचे प्रत्येकी 700 रुपये त्याला देऊन बसलेलो. नातेवाईकाचा फोन नंबर आम्ही मागितला नाही, रघ्यानं दिला नाही. युद्धभूमीवर आघाडीवर राहणाऱ्या महान वीराच्या तलवारीला आम्ही कशाची धार लावून देणार होतो. कॉन्सर्टचा दिवस उगवला, आम्ही तिघे थिएटरवर गेलो, मिळतील ती तिकीटं पदरात पाडून घेतली, कॉन्सर्ट पाहिली ऐकली, घरी परतलो. सरफडणे या क्रियेशी आम्हा तिघांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं तिथून पुढं 2-3 दिवस निर्माण झालं. कॉन्सर्ट होऊन गेल्यावर तिसऱ्या दिवशी रघुनाथ हे नाव धारण करणारा हा विघ्नकर्ता आम्हा नावाचेच फक्त विघ्नहर्ता असणाऱ्यांच्या म्हणजे माझ्या घराच्या दारात प्रकट झाला. गणेशा सॉरी यार, या लग्नाच्या गोंधळात यायला उशीर झाला पण डोंट वरी, करू तिकिटाची जुळणी, मैं हूं ना, पाहुण्याला फोन करतो, टेन्शन नाही पाहिजे. मी शांतपणे रघुनाथच्या जवळ गेलो, काहीही न बोलता प्रेमानं त्याला आलिंगन दिलं, एवढ्या जोरात आवळलं की उंदरासारखं चिरकलं ते. मित्रा रघुनाथा, तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करायला माझ्याकडं शब्द नाहीत रे. कॉन्सर्ट होऊन गेली बाळा, आता कसली तिकीटं काढतोस, कॉन्सर्टची तारीखसुद्धा तू विसरून गेलास, आम्ही तिकिटाचे पैसे तुला दिलेत हे विसरलास, आम्ही आतुरतेने तुझी वाट पाहत राहिलो हे विसरलास, आम्ही पुन्हा पैसे घालून तिकीटं विकत घेतली आणि कॉन्सर्ट पाहिली. शेवटी शेवटी निदान तुझ्या नातेवाईकाचा फोन नंबर तरी दे, हे तू फोन उचलल्यानंतर ना सांगणार. आम्ही एक अगत्याची सूचना तुला देतो जुन्या मित्रा, मयूर आणि हेरंब आत्ताच आलेले आहेत, आतच आहेत. तुझाच विषय काढून बसलो होतो, आपण आता लगेच गावाबाहेर फिरायला जाणार आहोत, तिथे आम्ही तुला अत्यंत मैत्रीच्या भावनेतून 2-4 रट्टे देणार आहोत. आमच्याविषयीचा तुझा प्रेमभाव आम्हाला माहीत आहे, तू मोठ्या ममतेने प्रेमाने आमचा मार खाणार ही आम्हाला खात्री आहे. येताना आमच्या खर्चाने आपण सारे तुझ्या आवडीची पावभाजी खाऊ, हां यात.

विसराळू सुधीर वामन कुलकर्णी यांची कथा आपण ऐकली. श्रोतेहो, विनोदाचा भाग आपण सोडून देऊ, पण विसराळूपणा हा गुणसुद्धा आहे. काही गोष्टी जर आपण विसरल्या, कटू आठवणी विसरल्या, कटू घटना विसरल्या, तर आपण आनंदी होऊ शकतो. काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं आपणच ठरवायला हवं. आपण हाच प्रयत्न करूया, कटू गोष्टी दूर लोटूया, विसरून जाऊया, आनंदी राहूया. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्रीडांगण वेध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या
2: सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

0: आघाटीची मन निवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यातही

0: भारत के कोने कोने से फिजाओं में गूंजती विविध भारती।
1: देश की सुरीली धड़कन
2: विविध भारती,
0: भूले बिसरे गीतों के साथ
3: अभिनंदन। आता भरपूर शॉपिंग
4: होत आई, नवीन मोबाइल, जीन्स जैकेट।
3: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
4: इंस्टंट कर्ज ही मिळते ना,
3: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर।
4: पण ताई,
3: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
4: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
3: अच्छा,
5: आरबीआय म्हणते
6: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।

0: रिझल्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्याने इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरुपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं.

शकतं. मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993,72,00,000 रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथं धानिवरी जवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनिथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहली कुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 सेल्सिअस नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

0: अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
4: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

श्रोतेहो, उद्या सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3 आपण ऐकणार आहात. नक्की ऐका अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा आवार माझं शिवार याचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी

0: साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6,628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6,545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1,681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% टीएमसी पाणी साठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंबहुना नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि या उलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे? खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख, मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितला शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे जलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे कॉन्क्रीटचे अतिक्रमण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत कॉन्क्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबले. मग खेड्यात काय होतं? तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता

0: पाटायला लागते.
1: वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणीसाठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो.
0: भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तत्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर याचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत. याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काही आहे आपल्या बाजूला तर त्याचा वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रूपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मे महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून आपल्या कुटुंबापासून आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणे खूप आवश्यक आहे.
2: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करते. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलै पर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
3: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 वर काही ठिकाणी 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. याच्यामुळे होतं काय, जे आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेड जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळे जे

0: का उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात, नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते? शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमानशी पाणी देतं, त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रूपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमानशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50 ते 55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी पुन्हा बागेचं काम आहे, गाड्या धुवायचे आहे, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामानं थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा होती की गात म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं, शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200 ते 220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही, तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराइज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो, तसंच आपल्याकडे कसं आहे मोठी भाग म्हणजे शाळा कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहेत की हे पाणी साठवून ठेवतायत. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत परत रिपीट केलं जातं. म्हणजे नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या, वाढती लोकसंख्या म्हणलं घर वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराघराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे थोडीस हो आपल्याकडं 750 मिलीमीटर पाऊस, याचा अर्थ काय आहे? जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं, म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी, मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेस मध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे, त्या बदलाचा वेग घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं थांबवणं साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा आवार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 28 वैशाख 1948 अर्थात 18 मे 2026। सुरुवातीला हवामानाचा अंदाज। ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील आणि हवामान कोरडं राहील। हे होतं हवामान वृत्त। आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम।
1: नमस्कार श्रोते हो, महाडीबीटी पोर्टल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। महाडीबीटी पोर्टल अर्ज एक, योजना अनेक अशी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखर ती खूप महत्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने यामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट आहेत किंवा या पोर्टलबद्दल सविस्तर अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कल्याण येथील उपकृषी अधिकारी अविनाश वडते सरांना। सर नमस्कार।
2: नमस्ते मॅडम।
1: सर, आता महाडीबीटी पोर्टल, हे पोर्टल म्हणजे नेमकं काय आहे किंवा काय त्याची व्याख्या आपण सांगू शकतो?
2: महाडीबीटी पोर्टल जे आहे हे पोर्टल म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणतो, म्हणजे शेतकऱ्यांनी एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या योजनेसाठी अर्ज जर केला तो अर्ज केल्यानंतर त्याला जे मिळणार अनुदान आहे ते त्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी ही नाविन्यपूर्ण अशी महाडीबीटी पोर्टल योजना आहे। ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाहीये, कुठल्याही कार्यालयाला चक्कर मारायची गरज नाही, कुठलेही कागदपत्र सादर कुठेही करायचे नाहीये, अशी ही नाविन्यपूर्ण अशी योजना महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा सादर केलेली आहे।
1: पण अर्ज आहे की योजना आहे हे जे त्याचं ब्रीदवाक्य, तर नेमकं यामध्ये काय आपण सांगू शकतो?
2: यामध्ये असं आहे की शेतकऱ्याला जे शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये बियाणे आहेत, त्यानंतर जे वेगवेगळे सिंचनसाठी जे साधने आहेत, हे सगळ्यासाठी तो एकदाच अर्ज करू शकतो, त्याला वारंवार पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही। त्यामुळे या ब्रीदवाक्यामध्येच आहे की अर्ज एक, योजना अनेक।
1: नक्कीच, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, नाही का, हे वारंवार त्यांना हे करण्याची गरजच नाहीये,
2: संपर्क साधणे कार्यालयाशी काही गरजच नाही।
1: सर, आता तुम्ही म्हणालात की याच्यात काही नव्याने बदल सुद्धा आता झालेले आहेत या पोर्टलमध्ये, तर ते कोणते, म्हणजे काय सांगाल?
2: आता हा जो पोर्टल आहे जो सुरुवातीला सुरू झाला 2020 मध्ये, त्यावेळेस याच्यामध्ये कसं होतं की या पोर्टलमध्ये अर्ज केल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुकानिहाय त्याच्यामध्ये एकत्रित संगणकीय लॉटरी निघत होती। त्याच्यामध्ये 2025 पासून याच्यामध्ये असा बदल झालेला आहे की याच्यामध्ये जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य। या अनुषंगाने जो शेतकरी अर्ज केलेला ज्याचा नंबर लागेल त्याप्रमाणे प्रथम प्राधान्याने त्याचा अर्ज याच्यामध्ये घेण्यात येईल। यापूर्वी काय व्हायचं, शेतकऱ्यांनी अर्ज करून ठेवायचे, पण याच्यामध्ये शेतकरी अर्ज करताना असं व्हायचं की कधी कधी त्याला जी वस्तू त्याला खरीप हंगामासाठी लागायची त्याची लॉटरी साधारणपणे आपल्याला दिवाळीनंतर निघायची, त्यामुळे त्या शेतकऱ्याला जो अवजार किंवा जे वस्तू पाहिजे ती वेळेत मिळत नव्हती। त्यासाठी शासनाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही योजना 2025 पासून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या दृष्टीने चालू
1: करण्यात आली। नक्कीच। सर, आता ही जी योजना आहे तर याचे उद्देश काय सांगाल आपण?
2: याचे उद्देश म्हणजे मुळातच मी म्हणलं ना, सगळं त्याचं ब्रीदवाक्य जे आहे ते कसं आहे, अर्ज एक, योजना आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, याच्या अगोदर शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागत होता। हा जो पोर्टल काढला, या पोर्टलमुळे शेतकऱ्याला कुठेही त्याला 7-12-8 किंवा इतर आनुषंगिक जे कागदपत्र आहेत, कागदपत्र आणि अर्ज सादर करण्यासाठी तालुक्याला जावं लागत नाही आणि जिल्हा स्तरावरही जावं लागत नाही, तो आपल्या घरात बसून याच्यावर अर्ज करू शकतो। एवढी सोपी योजना शासनाने केलेली आहे।
1: नक्कीच, बरोबर आहे। सर, या महाडीबीटी पोर्टलचं जर महत्व आपण सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
2: या महाडीबीटीचं पोर्टल महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ही एक डिजिटल पोर्टल आहे, त्याच्यामध्ये कुठलेही पेपर तुम्हाला सादर करायचे नाहीये, त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या ऑफिसलाही जायचं नाहीये, जे काही अर्जाची प्रोसेस आहे पूर्णतः तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करणार आहे। त्यामुळे याचं महत्व एवढंच आहे की शेतकऱ्याचा यात वेळ वाचतो, त्यानंतर त्याला कुठेही जाऊन चौकशी करायची गरज पडत नाही।
1: सर, आता याच्यामध्ये घटक जे येतात, विविध घटकांचा यामध्ये समावेश आहे, तर ते कोणकोणते आहेत?
2: याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य घटक जे आहेत याच्यामध्ये, ते मुख्य घटक आहेत कृषी यांत्रिकीकरण, त्यानंतर दुसरा घटक आहे याच्यामध्ये सिंचन व सुविधा,

0: समजा तिसरा घटक आहे याच्यामध्ये प्रात्यक्षिक साठी बियाणे किंवा प्रमाणित बियाणे किंवा फ्लेक्सी घटक असा एक घटक आहे. त्यानंतर चौथं घटक याच्यामध्ये आहे फलोत्पादन. त्यानंतर पाचवं घटक जे आहे त्याच्यामध्ये सौरकुंपणासाठी एक घटक आहे. अशा प्रकारे सहा सात घटक याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या घटका अंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत. जसं आपण जर बघितलं तर कृषी यांत्रिकरण जी योजना आहे त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याला पॉवर टिलर किंवा कुठलंही अवजार शेतीसाठी लागणार मग ते मॅन्युअली ऑपरेटेड असेल मानव चलित असेल किंवा मशीन चलित असेल त्यासाठी तो त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. त्याच्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकरण, त्यानंतर कृषी यांत्रिकरण उप अभियान, त्यानंतर रफ्तार, राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये लाभ दिला जातो. त्यानंतर सिंचन सुविधामध्ये जर आपण बघितलं तर सिंचन सुविधामध्ये प्रधानमंत्री ठिबक किसी सिंचन योजना मग त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला बघितलं तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर तिथं पाईपलाईन शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे पाण्यासाठी त्या पाईपलाईनसाठी अर्ज करू शकतो. पंपसाठी अर्ज करू शकतो कृषी पंपसाठी. या बाबी या सिंचन सुविधामध्ये येतात. त्याचबरोबर तिथं अजून एक महत्वाची योजना आहे ती म्हणजे शेततळे करू शकतो जी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. त्याच्यामध्ये शेततळ्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर शेततळे जर ऑलरेडी शेतकऱ्यांनी खोदून ठेवलेलं असेल आणि त्याला जर प्लास्टिक अस्तरीकरण करायचं असेल तर त्यासाठीही त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. तर हे झालं सिंचन आणि सुविधाच्या बाबतीत. त्यानंतर आपण बघितलं तर फलोत्पादन. फलोत्पादन मध्ये जर गेलं तर फलोत्पादन मध्ये नवीन बागांची लागवड करणे, नवीन बागांची लागवड करणे यासाठी दोन घटक आहेत त्याच्यामध्ये. परत एक आहे एकात्मिक फलोत्पादन अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान असं आपण म्हणतो त्याला. त्यानंतर दुसरं आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. याच्यामध्ये आपण नवीन बागांची स्थापना करू शकतो. जवळपास याच्यामध्ये 16 प्रकारची फळपिके याच्यात घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फलोत्पादन मध्ये कांदा चाळ, त्यानंतर पॅक हाऊस, त्याचबरोबर हरितग्रह, शेड नेट ग्रह, त्याचबरोबर शीतग्रह यासाठी आपण याच्यामध्ये अर्ज करू शकतो.
1: म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच समाविष्ट बाबी
0: आहेत
1: ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त
0: आहेत.
1: बरोबर सर. आता फार्मर आयडी जो असतो तर फार्मर आयडी म्हणजे काय?
0: फार्मर आयडी म्हणजे काय? शेतकऱ्यांना आता नव्याने 11 अंकी ओळख क्रमांक दिलेला आहे त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो. सर कृषी विभागाच्या योजनांना जर ऑनलाईन पोर्टलला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे. या फार्मर आयडीचा उद्देश काय आहे? तर फार्मर आयडीला शेतकऱ्याचे 7, 12, 8 सगळे अटॅच आहेत.
1: बरं.
0: त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापूर्वी एखाद्या 2020 ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस शेतकऱ्याला ज्यावेळेस एखाद्या घटकासाठी त्याची निवड झालेली असेल तर त्यासाठी त्याला 7, 12, 8 त्यानंतर बँकेचं पासबुक, आधार कार्ड एवढ्या गोष्टी त्याला अपलोड करायला लागायच्या. पण आता काय झालं, शासनाने फार्मर आयडी 7, 12 लिंक केल्यामुळे ज्यावेळेस फार्मर आयडीने अर्ज केला जातो त्यावेळेस शेतकऱ्याचा 7, 12 आणि 8 डायरेक्ट तिथं दिसतो.
1: बरं.
0: फक्त शेतकऱ्याला त्याचं काय आधार कार्ड आणि बँक पासबुक फक्त
1: जोडायचं,
0: हे कागदपत्र फक्त त्याला अटॅच करायला लागतं.
1: अच्छा. म्हणजे हे सोपं झालं शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
0: आणि फार्मर आयडी काढणं पण अतिशय सोपं आहे. फार्मर आयडी काढायला काय लागतं, 7, 12, 8 त्यानंतर आधार कार्ड आणि त्याचा आधार लिंक मोबाईल.
1: बरं.
0: जो फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी शेतकरी आपल्या सामायिक सुविधा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपल्या ग्रामपंचायतला असलेलं नेट सेवा त्याच्यातूनही तो काढू शकतो किंवा स्वतःच्या मोबाईल वरूनही फार्मर आयडी काढता येतो.
1: अच्छा. म्हणजे एवढ्या चांगल्या सुविधा आता आहेत तयार झालेल्या. सर आता या पोर्टलसाठी अर्ज जर करायचा असेल शेतकऱ्यांना तर ते कसं करायचे, काय त्याची प्रोसेस आहे?
0: अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला बघा आपली ही वेबसाईट आहे maharashtra.mahaiit.gov.in.
1: बरं.
0: या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं शेतकरी लॉग इन असं येतो.
1: अच्छा.
0: मग ते शेतकरी लॉग इनला जर आपण क्लिक केलं तर शेतकरी लॉग इनला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला आता फार्मर आयडी टाकावा लागतो. फार्मर आयडी 11 अंकी टाकल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा ओटीपी जातो. ओटीपी झाल्यानंतर त्याचं डिटेल्स जे काय आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये फेच होऊन जातो. म्हणजे 7-12 त्याची शेती कुठं आहे, कुठल्या गावात आहे, टोटली त्याच्यामध्ये होऊन जातं. म्हणजे अगोदर ते मॅन्युअली भरायला लागायचं की माझे या गावात एवढी शेती आहे, आता काहीच भरायची गरज
1: नाही,
0: त्याच्यावर दिसतं. मग त्यानंतर शेतकरी लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी घटकासाठी अर्ज करू शकतो.
1: अच्छा. मग यासाठी काही फी वगैरे आहे?
0: या योजनेसाठी जर ज्यावेळेस आपण अर्ज करतो लॉग इन केल्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत मी सुरुवातीला सांगितलं त्या बाबतीत, त्यातला कुठलाही घटक त्याने निवडायचा आहे, निवडून झाल्यानंतर त्याला सबमिट केल्यानंतर त्याच्या पुढे आहे ना पेमेंटला येतं आणि याच्यामध्ये पेमेंट अतिशय नॉमिनल आहे. 20 रुपये त्याला शुल्क आकारलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त GST 3.60 असं.

0: सिंगल शेतकऱ्याला 23.60 रुपये जे पे करायचे आहे आणि ते फक्त एकदाच करायचे आहेत, पुन्हा पुन्हा त्याला करायची नाही
1: गरज नाही
0: गरज नाही
1: बरोबर,
0: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर आता शेतकऱ्यांनी जर अर्ज केलाय पण मग त्याच्यानंतर ते म्हणजे जी प्रोसेस आहे मग शेतकऱ्यांना कसं कळतं?
0: शेतकऱ्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर त्या फार्मर आयडीला त्याचा मोबाईल नंबर लिंक असतो, त्या मोबाईल नंबरवर समजा एखाद्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी अर्ज केला तर त्या पोर्टलवरून त्यांना मेसेज येतो त्या संबंधित मोबाईल नंबरवर आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की आपली या या घटकासाठी महाडीबीटी अंतर्गत निवड झालेली आहे आणि निवड झाल्यामुळे आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचे ती 7 दिवसात अपलोड करावे असा लघु संदेश दिला जातो.
1: अच्छा अच्छा.
0: आता तर शेतकऱ्याला 7-12-8 अपलोड करायची गरजच नाहीये, फक्त त्याला आधार कार्ड आणि त्याचं बँक पासबुक झेरॉक्स या दोनच गोष्टी फक्त अपलोड करायच्या.
1: बरोबर. आता सर म्हणजे लाभार्थी म्हणून जर शेतकऱ्याची निवड झालीये पण आता ते म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेजला आता त्यांचं हे झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळत
0: त्यांना तेही कळतं की समजा त्यांनी अर्ज केलं अर्ज निवड केल्यानंतर त्यांनी कागदपत्र अपलोड केली 10 दिवसात अपलोड केल्यानंतर संबंधित अर्ज हा संबंधित गावातील जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्याच्या लॉग इनला जातो.
1: बरं.
0: मग त्याच्या लॉग इनला गेल्यानंतर तो सगळे कागदपत्र चेक करतो, ते जर बरोबर असतील तर अर्ज तो पुढच्या डेस्कला फॉरवर्ड करतो. मग पुढच्या डेस्कला म्हणजे तो जातो तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कला. मग तालुका कृषी अधिकारी जे आहेत संबंधित कागदपत्राची छाननी करतात पुन्हा एकदा आणि त्यांना ज्या घटकासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्यासाठी त्याला पूर्वसंमती दिली जाते. ती पूर्वसंमती पण त्यांना त्यांच्या पोर्टलवरच मिळते. त्यानंतर एखाद्या घटकाला जर आपण पूर्वसंमती दिली तर त्यानंतर त्याला कालावधी दिलेला असतो. समजा ट्रॅक्टरला जर घेतलं किंवा पॉवर टिलर जर घेतलं त्याला साधारणपणे 25 दिवसात तो खरेदी करून त्याचं पक्क इनव्हॉइस बिल त्या पोर्टलला अपलोड करायचं. खरेदी करून अपलोड केल्यानंतर तो संबंधित जो अर्ज आहे फील्ड ऑफिसर जो आहे पुढचा उप कृषी अधिकाऱ्याच्या किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या लॉग इनला जातो. समजा 1 लाखाच्या आतमध्ये जर त्याचं अनुदान असेल तर ते उप कृषी अधिकारी जाऊन तिथल्या मोका तपासणी करतात. जर 1 लाखाच्या वरचं जर अनुदान असेल तर त्यासाठी तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी यांच्या लॉग इनला. त्या ठिकाणी मग तो संबंधित उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी हा शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला अवजार तपासतो आणि त्या अवजारासोबत एक फोटो काढतो, जिओटॅग फोटो दोन काढतात आणि त्याचा एक मोका तपासणीचा फॉर्म असतो. मग तो फॉर्म भरून तो पुढच्या डेस्कला पाठवतो. मग फॉर्म भरल्यानंतर पूर्ण सबमिट केल्यानंतर उपकृषी अधिकारी याच्या लॉग इन मधून तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी. मग मंडळ कृषी अधिकारी काय करतो की त्यांनी जी परिगणना केली आहे अनुदानाची ती बरोबर आहे की नाही तपासतो. ती तपासल्यानंतर तो संबंधित मंडळ कृषी अधिकारी तो अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याला पाठवतो. तालुका कृषी अधिकारी पुन्हा एकदा त्याची तपासणी करतो की संबंधित अर्जाची अनुदानाची परिगणना योग्य झालेली आहे का. जर योग्य झाली असेल तर ते पुढे पाठवतात, अन्यथा ते पुन्हा मागच्या डेस्कला पाठवतात.
1: त्यामध्ये काही कमतरता
0: राहिली असेल तर ते मागच्या डेस्कला पाठवतात. तर अशा प्रकारे तालुका कृषी अधिकाऱ्याने तो अर्ज परिगणना चेक करून तो अर्ज जातो जिल्ह्याला.
1: अच्छा.
0: मग जिल्ह्याला गेल्यानंतर तिथून शेतकऱ्याला तो डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा होतो.
1: अशी
0: सगळी प्रक्रिया आहे.
1: अच्छा.
0: टोटली ही डिजिटल आहे, कुठेही तुम्हाला इथं मॅन्युअली काही
1: म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घटक घेतलेला असेल तरी ही प्रक्रिया सारखीच आहे. सर आता हे महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी तर आहेच, म्हणजे शेतकरी अर्ज करतोच, पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणी आणखीन अर्ज करू शकतो का?
0: याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी तर अर्ज करू शकतो, त्याचबरोबर एखादा शेतकऱ्याचा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा एखादी संस्था हे पण याच्यामध्ये अर्ज करू
1: शकतो. म्हणजे बचत गट असतील तर
0: महिला बचत गट पण कृषीशी निगडीत
1: असायला पाहिजे, बरोबर,
0: तरच त्यांना ते अर्ज करता येईल. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये महिलाही अर्ज करू शकतो असं काही.
1: आता आपण बघतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला या शेतीशी निगडीत
0: आहेतच,
1: त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल.
0: याच्यामध्ये जे मी म्हणलं ना की जसं आपण लॉग इन करायला जातो वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर शेतकरी गट असा ऑप्शन येतो आणि तिसरं येतो आधारावरून पण तुम्हाला लॉग इन करता येतं. असे 3 ऑप्शन येतात ज्यावेळेस आपण या पोर्टलवर जातो. मग ज्यावेळेस आपण वैयक्तिकचं जर मी सांगितलं मग त्यानंतर जर गटाला जर घ्यायचं असेल तर गटाला कुठल्या घटकासाठी घेता येतं, तर गटाला आपल्याला प्रात्यक्षिकचं बियाणं घेता येतं, तर त्यासाठी शेतकरी गट अर्ज करू शकतो. मग त्या गटामधून शेतकऱ्याला आता गट 31 मार्च 2025 पूर्वी जर रजिस्टर असेल तेच या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. 26 मध्ये

0: मग तो रजिस्टर्ड गट आत्म्याकडे असेल किंवा कुठं दुसरीकडे रजिस्टर्ड असेल, कुठलाही गट चालतो त्याला, फक्त तो रजिस्टर पाहिजे कुठे. पण 31 मार्च 2025 पूर्वी जर त्यांनी रजिस्टर असेल या पोर्टलला, तर तो युजर आयडी आणि पासवर्डनीच त्यांनी लॉग इन करायचं. पण त्याला दुसरा ऑप्शन पण आहे, फार्मर आयडीने पण याला लॉग इन करता येतं. त्यासाठी त्याचं जो गटाचा अध्यक्ष आहे त्याचा फार्मर आयडी, त्यानंतर सचिवाचा फार्मर आयडी आणि गटातील एका सदस्याचा फार्मर आयडी लागतो. या तीन गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत, फार्मर आयडीने लॉग इन करावं लागतं.
1: सर आपण एवढी सगळी माहिती बघितली की हे काय पोर्टल आहे, काय उद्देश त्याचे आहेत, तर सर आता आपण या सगळ्या बाबी पाहिल्या, परंतु शेतकऱ्यांना जेव्हा अनुदान म्हणजे मिळत असतं तर त्यामध्ये या पोर्टलसाठी काय तरतूद केलेली आहे?
0: त्याच्यामध्ये कसं आहे माहिती काय योजना निहाय ना शेतकऱ्यांना, जर बघितलं ना जे मोठे शेतकरी आहेत त्यांना साधारणपणे 40% अनुदान आपल्या यामध्ये योजनेतून आहे यांत्रिकरण मध्ये. त्यानंतर ठिबक मध्ये जर गेलं तर ठिबक मध्ये साधारणपणे 45% सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी आहे. जर आपण अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, त्यानंतर महिला शेतकरी आणि SC ST जर शेतकरी बघितले तर याच्यामध्ये आपल्याला यांत्रिकरण मध्ये 50% अनुदान आहे जवळपास. आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन मध्ये साधारणपणे 55% अनुदान या योजनेतून, वेगवेगळ्या योजनेतून दिलं जातं. जशी योजना असेल त्याप्रमाणे त्याच्यात अनुदान बदल. त्याचबरोबर या पोर्टलमध्ये SC आणि ST शेतकऱ्यांसाठी एक सेपरेट त्याच्यामध्ये योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना म्हणून आहे. त्याच्यामधून शेतकऱ्यांना ठिबक आणि सिंचन सुविधेसाठी त्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती योजना म्हणून आहे, त्याच्यामधून शेतकऱ्यांना अनुदान जवळपास 90% पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. त्यांनाही याच पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
1: बरं, जर करायची प्रक्रिया सगळ्यांसाठी
0: सारखीच आहे.
1: सर आता पोर्टलच्या माहितीसाठी काही हेल्पलाईन नंबर असा आहे का?
0: हा, या पोर्टलसाठी हेल्पलाईन नंबर आहे जो आहे 022 61 31 64 29.
1: अच्छा,
0: पुन्हा एकदा रिपीट करतो मी, 022 61 31 64 29 हा हेल्पलाईन नंबर आहे. पण हा फक्त कार्यालयीन वेळेत आहे, म्हणजे साधारणपणे सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत. आपण याच्यावर जर कोणाला काही शंका असेल तर फोन करून तुम्ही आपल्या शंकेचं निरसन करू शकता.
1: बरोबर, नक्कीच. सर एकंदरीतच महा DBT पोर्टल अर्ज एक योजना आणि जसं त्याचं ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणेच अगदी आहे, आणि शेतकऱ्यांसाठी खरंच खूप एक वरदान म्हणू आपण. सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे आणि आता त्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं झालेली आहे, त्यामुळे म्हणजे कुठलीही त्यांना अडचण तशी येणार नाही अशा पद्धतीने ही तरतूद केलेली आहे. तर महा DBT पोर्टलचे उद्देश, महत्व याविषयी आपण सखोल असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: महा DBT पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आता आपण ऐकली.

मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं, आणि संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी.

बोला वो मेरे वास्कल जेत ताजा हाय शीला नाय निकला निकला बर्फी का टुकड़ा काय बोलतस सौदान मेल्या धारी करून येजा मेल्या जऱ्या गुऱ्याचा मास खाजा वस्तारा मेला

विठ्ठल उमापाणी सहकार्याने गायलेल्या या कोळी गीताबरोबर श्रोते हो आजचा माझा आभार माझे शिवार हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, रात्रीचे 8:01 झालंय. प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजे तवाने. यामध्ये आज आपण मंजिरी जोशी यांच्या स्वरातलं गीत ऐकूया.

0: श्रीमती मीना मंगेश खडीकर यांनी संगीत दिलेलं गीत आपण ऐकलं मंजिरी जोशी यांच्या स्वरात. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशानू यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर

प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी

0: मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: भारत आणि नॉर्वे सागरी सुरक्षा, सागरी अर्थव्यवस्था आणि क्षमता बांधणी क्षेत्रातलं सहकार्य दृढ करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतात पहलगाम हल्ल्याच्या वेळी नॉर्वेनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी नॉर्वेचे आभार मानले. नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांनी भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीला रवाना होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतले. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुणहली कुट्टी, आरएसपी नेते सिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्वाचं असल्याचं पेजेशकियान यावेळी म्हणाले. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथं जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं. मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका

0: पडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्र, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरी जवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, संध्याकाळचे 8:15 प्रसारित करीत आहोत प्रासंगिक. या कार्यक्रमात जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त विशेष सादरीकरण आपण ऐकणार आहात. निर्मिती सहाय्य केले महेश भिसे यांनी. ऐकूया प्रासंगिक.
2: श्रोते हो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज 18 मे जागतिक वास्तुसंग्रहालय दिन. जगभरातील सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि परंपरा जपणाऱ्या वास्तुसंग्रहालयाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 1977 साली इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्स या संस्थेने या दिवसाची सुरुवात केली. इतिहास, कला, विज्ञान आणि लोकजीवनाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वस्तुसंग्रहालये करत असतात. वस्तुसंग्रहालय म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचा संग्रह नव्हे तर समाजाच्या स्मृती जपणारा जिवंत दस्तऐवज होय. प्राचीन शस्त्रे, नाणी, हस्तलिखिते

0: आकृती, वाद्ये किंवा लोकजीवनाशी संबंधित वस्तू या सर्वांमधून इतिहास उलगडत जातो. आधुनिक काळातही वास्तुसंग्रहालयांचे महत्त्व अधिक वाढले आहे, कारण ती आपल्याला आपल्या संस्कृतीशी आणि मुळांशी जोडून ठेवतात. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत नीलांबरी जगताप, संचालक वी स खांडेकर संग्रहालय शिवाजी विद्यापीठ यांनी सांगितलेले वस्तुसंग्रहालयांचे महत्त्व आणि दक्षिण महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील ऐतिहासिक अजबखाना अर्थात वस्तुसंग्रहालयाचा रंजक इतिहास. चला तर मग ऐकूया डॉक्टर नीलांबरी जगताप, संचालक वी स खांडेकर संग्रहालय शिवाजी विद्यापीठ यांचे वस्तुसंग्रहालयाचे महत्त्व आणि आजच्या काळातील त्यांची भूमिका याविषयी मनोगत.
1: नमस्कार, मी डॉक्टर नीलांबरी जगताप, शिवाजी विद्यापीठ येथे व्ही एस खांडेकर मेमोरियल वस्तू संग्रहालय त्याची मी डायरेक्टर आहे. आजचे औचित्य म्हणजे 18 मे हा दिवस इंटरनॅशनल म्युझियम डे किंवा जागतिक वस्तू संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. वस्तू संग्रहालय ही एक समाजाचा वारसा म्हणून खूप महत्वाची असतात. वस्तू संग्रहालयाची रचना ही शासकीय पद्धतीने चालवली जाते. त्यामध्ये काही वस्तू संग्रहालय ही प्रायव्हेट किंवा वैयक्तिक सुद्धा असू शकतात. युनेस्कोच्या अंडर आयकॉम ही वस्तू संग्रहालयांची जागतिक संघटना आहे, त्याच्या गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईन्सला धरून जगभरात ही वस्तू संग्रहालय स्थापन होतात. भारतातील वस्तू संग्रहालय प्रामुख्याने ही केंद्रशासित किंवा राज्यशासित असतात. या वस्तू संग्रहालय दिनाचे महत्व म्हणजे वस्तू संग्रहालय हा समाजाचा एक अविभाज्य घटक असतो, ज्याच्यामध्ये त्या देशाचा भागाचा इतिहास जपला जातो आणि तो मांडला जातो. वस्तू संग्रहालयाची प्रमुख चार कार्य असतात की ज्याच्यामध्ये वस्तू अँटिक वस्तू किंवा आपल्या संस्कृतीचा ठेवा जो असतो हा जमा केला जातो, त्याचे जतन केले जाते, त्यावर अभ्यास करून त्याची मांडणी ही समाजासाठी केली जाते. वस्तू संग्रहालय हा आपल्या अस्मितेचा तर भाग असतोच, पण तो आपल्या ओळखीचा सुद्धा किंवा आपल्या अस्तित्वाचा सुद्धा तो भाग असतो. कारण वारसा जर असेल तर आपली ओळख असते. आणि वस्तू संग्रहालयांमध्ये ह्या वस्तू मांडल्या जातात त्या सर्वांना समजतील अशा पद्धतीनं मांडल्या जातात, म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला त्या समजल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्या मानवाच्या निर्मितीचा ते संस्कृतीचा ते आपल्या आज असण्याचा जो अहसास असतो किंवा जी भावना असते ती आपल्याला त्यातून समजली जाते. व जागतिक वस्तू संग्रहालय दिन साजरा करण्याचे महत्त्व म्हणजे समाजाला ह्याची जाणीव व्हावी व समाजाने जास्तीत जास्त वस्तू संग्रहालय हा त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनवावे. याचबरोबर वस्तू संग्रहालय ही जी असतात ही नॉन प्रॉफिटेबल असतात, यातून कुठलेही प्रॉफिट असे कमवले जात नाही, त्यामुळे वस्तू संग्रहालयांचे तिकीट सुद्धा हे अतिशय कमी असते. आणि यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला हे फॉर्मल इनफॉर्मल एज्युकेशन देत असतं आणि भावी पिढीसाठी ही एक प्रेरणादायक गोष्ट असते की आपला इतिहास, आपले संस्कृती ह्याचा एक जवळून एक दर्शन मिळतं. किंवा ही वस्तू जी असते ही अतिशय ऑब्जेक्टिव्हली मांडलेली असते, ती इन्फॉर्मल ज्ञान स्त्रोत असतं आणि ज्यातून तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हा एक आपल्या अस्तित्वाचा भाग बनतो. आणि यासाठी ही वस्तू संग्रहालय महत्वाची असतात किंवा वस्तू संग्रहालयांचे टूर किंवा वस्तू संग्रहालय बघणं महत्वाची असतात आणि त्याची त्यामुळे ती स्थापना केली जाते. त्याचबरोबर असं आहे की इतिहास संशोधकांसाठी सुद्धा ही फार उपयुक्त असतात, कारण की लयाला जाणारी कला कुसर या सुद्धा वस्तू इथे मांडल्या जातात. कला कौशल्याचा आदर, प्राचीन काळातील हस्तकला, शिल्पकला, चित्रकला ह्या सगळ्यांचा जो काही प्रगत अभ्यास होत असतो त्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो. पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला तर चालना देतच असतात, परंतु त्या गावाची एक ओळख किंवा त्या गावाचा इतिहास जे आपण पर्यटन स्थळ म्हणून बघायला जातो तो सुद्धा आत्मसात करण्याचं हे एक प्रमुख केंद्र असतं आणि त्या दृष्टीनं एका शहराची ती ओळख पण असते. यासाठी वस्तू संग्रहालय फार महत्वाची असतात. आज आपल्या सांगली, कोल्हापूर, सातारा भागामध्ये शासनाची जवळजवळ 5-6 व

0: वस्तुसंग्रहालय आहेत की जी सांगली सातारा या कोल्हापूर या भागाचा शहराचा इतिहास ते सांगतात. आणि काय म्हणू शकतो, परंपरा म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो की जी आपण गर्वानी सांगू शकतो की ही आमची परंपरा आहे, हे कलाकार आहे ज्यांचं योगदान हे आज आमच्या शहराला ओळख देतं, यासाठी सुद्धा वस्तुसंग्रहालय महत्वाचे असतात. वस्तुसंग्रहालय हे एक शास्त्र आहे आणि ह्याच्या मांडणी मागे सुद्धा एक गाढा अभ्यास असतो, खूप जणांची मेहनत असते, खूप गोष्टींवरती याचा विचार केलेला असतो. आणि मग ह्या वस्तू मांडलेल्या असतात, येणारे जे प्रेक्षक असतात, विजिटर्स असतात, त्यांच्या रिस्पॉन्सेसचा सुद्धा अभ्यास केला जातो. आणि त्या दृष्टीनं आपण वस्तुसंग्रहालयाच्या मांडणीमध्ये बदल करत असतो किंवा त्याचे अजून आधुनिकीकरण हे करत असतो. त्यामुळे वस्तुसंग्रहालयाचे कार्य हे फक्त एखादी डेड संस्था आहे, स्टॅटिक आहे असं नाही आहे, हे कंटिन्यूअस प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस जी आहे ही समाजापर्यंत पोचावी, विविध घटकांना ह्याचा उपयोग व्हावा म्हणून वस्तुसंग्रहालय जागतिक दिन हा साजरा केला जातो. आणि त्या निमित्ताने ह्या अशा पद्धतीचे आम्ही वस्तुसंग्रहालय वॉक किंवा टॉक ह्या इंटरॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज आम्ही विद्यापीठातर्फे विविध संग्रहालयांमध्ये करत असतो. थँक्यू.
1: श्रोते हो, दक्षिण महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक वस्तुसंग्रहालय सन 1881 मिरजेत स्थापन झाले. त्या काळातील टाउन हॉलच्या भव्य इमारतीत हे संग्रहालय उभारण्यात आले होते. अजबखाना या नावाने हे संग्रहालय प्रसिद्ध होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या मानसिंगराव कुमटेकर यांच्या वैयक्तिक संग्रहामध्ये या संग्रहालयासंबंधी सन 1881 ते 1936 या काळातील अनेक ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. तत्कालीन मिरज नगरपालिका या संग्रहालयाचे कामकाज पाहत असे. सन 1880 सुमारास मिरज आणि परिसरात मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळग्रस्तांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने तत्कालीन मिरज संस्थांचे कारभारी आणि नगरपालिकेचे अध्यक्ष यशवंत मोरेश्वर केळकर यांनी मिरजेच्या मध्यवर्ती भागात टाउन हॉल उभारण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश इंजिनियरच्या सल्ल्याने पाश्चात्य वास्तुशैलीतील सुंदर अशी इमारत उभारण्यात आली आणि सन 1881 तिचे बांधकाम पूर्ण झाले. टाउन हॉल भोवती विस्तीर्ण बगीचा तयार करण्यात आला. फुलझाडे, फळझाडे, कारंजे आणि दगडी कंपाऊंडमुळे परिसर आकर्षक बनवण्यात आला होता. बगीचा, लायब्ररी आणि म्युझियम असे या टाउन हॉलचे स्वरूप होते. टाउन हॉलच्या दोन्ही बाजूच्या मोठ्या हॉलमध्ये वस्तुसंग्रहालय सुरू करण्यात आले. मिरजेचे तत्कालीन अधिपती श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन यांनी संकलित केलेल्या दुर्मिळ आणि कलात्मक वस्तू येथे ठेवण्यात आल्या होत्या. या संग्रहालयात तलवारी, तेगा, खांडे, कट्यारी, परशू, बिचवे, जांबिये, ढाली, भाले, गुर्ज, चिलखत आणि बंदुका अशा विविध शस्त्रांचा संग्रह होता. तसेच म्हातारा म्हातारीचे हुबेहूब पुतळे, लाकडी खेळणी, चंदनी लाकडावरील नक्षीकाम, सुबक पेट्या, विविध चित्रे आणि कलात्मक वस्तूही येथे मांडण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे येथे पेंडा भरलेले वाघ, सुसरी, हरिण आणि इतर प्राण्यांचे नमुनेही ठेवण्यात आले होते. या संग्रहालयाशेजारी छोटेखानी प्राणी संग्रहालय देखील होते. विविध प्रकारचे पोपट, मैना, ससाने, मोर, कबुतरे, माकडे, काळवीट, हरिण आणि ससे येथे ठेवण्यात आले होते. छोट्या तलावात रंगीबेरंगी मासे आणि कासवे सोडण्यात आली होती. त्या काळात या प्राणी संग्रहालयातील पशुपक्ष्यांच्या देखभालीसाठी आणि कोठड्यांच्या दुरुस्तीसाठी नगरपालिकेकडून खर्च करण्यात येत असल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. मिरजेतील हे अजबखाना केवळ दक्षिण महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय नव्हते, तर इतिहास, कला आणि संस्कृती यांचे जतन करणारे महत्वाचे केंद्र होते. आर्थिक अडचणी असूनही हे संग्रहालय टिकवण्यासाठी प्रयत्न झाले. पुढे सन 1936 संस्थानांकडून या संग्रहालयासाठी 1000 रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आल्याची नोंद आढळते. आज जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त अशा ऐतिहासिक वारशाची आठवण जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त चला तर मग आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि वारशाचा अभिमान बाळगूया. आपल्या परिसरातील संग्रहालयांना भेट देऊया.

0: आणि हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जपूया. यासोबतच मी मुक्सित मुजावर आपली रजा घेतो. नमस्कार.
1: श्रोतेहो, जागतिक वस्तू संग्रहालय दिनानिमित्त आपण प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. निर्मिती सहाय्य केलं होतं महेश भिसे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. रात्रीचे 8:27 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत पॉप संगीत. या कार्यक्रमात आज आपण बाबू मान यांनी गायलेल्या काही मराठी गझल ऐकणार आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात पॉप संगीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. या कार्यक्रमात आज आपण बाबू मान यांनी गायलेली पॉप गीत ऐकत आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोतेहो, पॉप संगीत या कार्यक्रमात आज आपण बाबू मान यांनी गायलेली हिंदी पॉप गीत ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या.

मध्यम लहरी 239.28 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

नमस्कार श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि समृद्धीचा नमस्कार। श्रोते हो, कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी आपल्याला आलेली पत्र आहे। आजचं पहिलं, दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून सुगंधा संगीता जैन, सूरज फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांचं, तसंच आणखीन एक पत्र आहे, राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे, पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर,

यांना सरस्वती चंद्र या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं फूल तुम्हें भेजा है खत में।

श्रोत्या, आपल्या कार्यक्रमातलं पुढचं पत्र आहे बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली, तसंच सतीश वाघमारे, आतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण वाघमारे, MIDC चंदन नगर सातारा, वारणा रेडिओ श्रोता संघ, विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, वारणा शहापूर कोल्हापूरहून, तसंच तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, यांना ऐकायचं आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात, SH बिहारी यांची रचना, OP नय्यर यांनी संगीतबद्ध

0: विस्तार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: श्रोत्यांनो, आपल्या कार्यक्रमातलं पुढचं पत्र आहे अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तसंच तुषार कुरणे प्रासिक कुरणे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूर विलास पाटील अरुण येळगुडकर चंदूर तसंच आणखीन एक पत्र आहे महेंद्र सरकटे विजया सरकटे मिलिंद सरकटे स्वराज वानखेडे वरुड जवळका यांना ऐकायचं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांची रचना.

श्रोते हो, आपल्या कार्यक्रमातलं पुढचं पत्र आहे. सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, सौ रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, सौ मेघा सुभाष सातवेकर, सौ अनिता राहुल भांबिष्टे, सौ सारिका संभाजी सुतार, विजयकुमार स्वामी मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर इथून, तसंच चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, अनिल रूपनवर, हे श्रोत्यांनी गावाचं नाव लिहिलेलं नाही आहे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण, दत्ता घायाळ, सुनीता घायाळ, गजानन घायाळ, या सगळ्यांना ऐकायचं आहे. हेमलता यांच्या स्वरात रवींद्र जैन यांची रचना, चित्रपट आहे अखियोगे झरोके से.

श्रोते हो, आपल्या कार्यक्रमातलं आजचं हे शेवटचं गीत आहे, पण श्रोत्यांना नाराज न करता मी त्यांच्या पत्रांना पोच देणार आहे. महादेवराव डोंगळे राहणार घोटवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांनी आपल्याला पत्र पाठवलं आहे. तर तसंच दुसरं पत्र आहे सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरी गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिक्का बलविंदर बिरग जैतेक बिरग मिक्का बिरग यांनी कुठलंही गाणं लावायला सांगितलेलं आहे. तसंच सेक्टर 67 मोहाली चंदीगड टी डी मल्होत्रा रितिक मल्होत्रा प्रतीक मल्होत्रा अनिल शर्मा जयवीर सिंह ठाकूर डॉक्टर अमनदीप कालकासे सुभाषचंद्र बजाज बिट्टा बजाज आणि साहिल. आणि हे शेवटचं पत्र आहे रियल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली अल्ताफ हुजरे सैफुल्लाह सबाहत किरत हुजरे रेहान शेख या सर्व श्रोत्यांच्या पत्रांना पोच दिलेली आहे. वेळेअभावी मी आपली गीतं या कार्यक्रमात प्रसारित करू शकत नाही, पण पुढच्या वेळेला नक्की प्रयत्न करणार. आणि या गीताबरोबरच आता या आपकी पसंत या कार्यक्रमातनं मला निरोप द्या. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. सप्रेम नमस्कार या पत्रोत्तरांच्या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे कळवत राहा.

आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. रात्रीचे 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नाथ ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण काशीनाथ शंकर बोडस यांनी गायलेला राग यमन ऐकणार आहोत.

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण काशीनाथ शंकर बोडस यांनी गायलेला राग यमन ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.